श्रोते हो भावधारा या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अजित कडकडे यांनी गायलेलं हे भक्तिगीत ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया प्रभाकर कारेकर यांनी गायलेला तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे अनिल अरुण यांनी.

श्रोतेहो, या अभंगासोबतच भावधारा हा कार्यक्रम आत्ताच आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 8 आषाढ, शके 1948, दिनांक 29 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग हिंडोल.

मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया योजना शिवानंद यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया. यशवंत देव आणि पद्मजा बर्वे यांनी गायलेला हा अभंग. अभंग लिहिला आहे पंत महाराज बालेकुंद्री यांनी. ऐकूया.

यशवंत देव आणि पद्मजा बर्वे यांच्या स्वरातील हा अभंग होता पंत महाराज बालेकुंद्री यांचा आणि याला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग.

0: आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. या गीताबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आपल्यासोबत. श्रोते हो, मनाचे श्लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मराठी साहित्याचा एक महत्वाचा भाग आहे. रामदास स्वामींनी लिहिलेले माणसाच्या मनाला मार्गदर्शन करणारे हे श्लोक. समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोक या ग्रंथात एकूण 205 श्लोक आहेत. अनेक शाळांमधून, विशिष्ट करून मराठी शाळांमधून मनाच्या श्लोकांची स्पर्धा ठेवली जात असे. त्यानिमित्ताने मुलांना मनाचे श्लोक ही काय संकल्पना आहे हे त्या बालवयातच समजत असे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाठांतराची सवय लागत असे. मनाच्या श्लोकातील कोणताही श्लोक आपण निवडला तरी त्यात रामदास स्वामींनी खूप सविस्तर आणि मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आढळतं. मनाच्या श्लोकांमध्ये वारंवार जरी मनाला उद्देशून काही सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी मन हे केवळ एक रूपक म्हणून त्याचा वापर केलेला आहे. आणि त्यांनी संपूर्ण मानवधर्माला उद्देशून केलेलं हे लेखन आहे. श्रोते हो, मनाच्या श्लोकांप्रमाणेच हजारो वर्षांपूर्वी लोटली गेली असली तरीही गीतेचं महत्व काही कमी झालेलं दिसत नाही. आणि ते का कमी होईल? कारण आत्ताच्या युगातही त्या पर्वात लिहिलं गेलेले गीतेचे उपदेश आजही आपल्या आयुष्याला लागू पडतात. गीतेतला एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे की माणसाने पृथ्वीवर जन्म घेतल्यावर कोणतं ना कोणतं काम करण्यासाठी तो बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीकडे कोणता ना कोणता वैशिष्ट्य आणि वेगळेपण हे असतं. आणि ती प्रतिभा ओळखून आपल्यातल्या आवडीचा सारासार विचार करूनच आपलं काम निवडावं आणि व्यवसाय निवडावा ज्याने आपलं आयुष्य अधिक सुखाचं आणि आनंदाचं होईल. श्रोते हो, असे अनेक ग्रंथ, अभंग, ओव्या प्राचीन काळापासून लिहून ठेवलेल्या आहेत ज्याचा वापर आपण आजच्या रोजच्या जीवनात केला तर आपलं आयुष्य अगदी सहज आनंदी होईल.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 10 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी आजचा विषय आहे रबर लागवड याविषयीची माहिती। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यात बाळंतपणात घ्यायची काळजी भाग दुसरा। तज्ज्ञ आहेत डॉक्टर सीमीन बावडेकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर हवामानात बदलाची जाणीव सहभाग डॉक्टर जय सामंत। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षर रसिके पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अपू ट्रीची या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 8:40 कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कबीरा बोले विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 49 लेखक आहेत नितीन साळुंखे। सकाळी 11:05 सहज संवाद संवादिका आहेत वृषाली ऐगळीकर। दुपारी 12 वनिता मंडळ यात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा या विषयावर चर्चा सहभाग शोभा काकितकर सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर। दुपारी 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 5:30 युवावाणी यात कवयित्री अदिती जाधव यांनी तन्वी गुंडे यासोबत मारलेल्या गप्पा आणि सादर केलेल्या काही कविता। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची मुलाखत। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन। संध्याकाळी 7:30 माझ्यावर माझं शिवार यात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गभाली यांची मुलाखत। रात्री 7:15 लोकसंगीत। रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित अजय पोहनकर यांचं गायन राग ललत, दुपारी 2:30 विजयशंकर चॅटर्जी यांचं इसराज वादन राग गौड सारंग आणि धून, संध्याकाळी 5:02 अरुण कशाळकर यांचं गायन राग पूर्वी, रात्री 10:00 पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग जिला काफी आणि रात्री 10:30 गुलाम हुसेन खान यांचं गायन राग जोग। हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे ठळक कार्यक्रम। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला। कमाल तापमान कुलाबा इथं 32 आणि किमान तापमान 33 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि किमान तापमान कुलाबा इथं आणि सांताक्रूज इथं 26 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 100%

0: नोंदवली गेली आणि पावसाची नोंद सांताक्रूज इथं 103 इतकी मिलीमीटर इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा, हा इशारा 2 जुलैपर्यंत आहे. सोमालियाचे आखात, अरबी समुद्राचा दक्षिण पश्चिम भाग, मन्नारचे आखात तसंच कोमोरींचा काही भाग, या भागात 75 किलोमीटरच्या आत सागरी अंतरामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. यानंतर ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. औद्योगिक क्षेत्रात रबराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात नैसर्गिक स्त्रोतापासूनचं रबर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. रबराची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. या वृक्षाच्या जलद वाढीसाठी सरासरी 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस आवश्यक असतो. भरपूर सूर्यप्रकाश आणि 75 ते 95% आर्द्रता असलेल्या परिसरात या पिकाची वाढ चांगली होते. या पिकासाठी 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरतं. चांगला निचरा होणारी आम्लधर्मीय साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. 1978 साली डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी GT1 137 PR 107 आणि RRIM 600 या जाती वापरून कोकणामध्ये रबर लागवडीस सुरुवात केली. या चाचणीवरून रबर लागवड कोकणात यशस्वी होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. उताराच्या जमिनीत 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हे अंतर 5 बाय 4.5 मीटरही ठेवता येतं. लागवडीसाठी 75 बाय 75 बाय 75 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. 2 आठवडे खड्डे उघडे ठेवावे. खड्ड्याच्या वरच्या 25 सेंटीमीटर भागात 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, 5 किलो नीम केक आणि 10 ते 15 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून खड्डे भरावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. खड्ड्याच्या मधोमध पहार किंवा खंटीनं कलमाच्या मुळाच्या लांबी एवढं भोक पाडावं. कलम लावताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या बाजूला माती ओढून घट्ट बसवावी. कलमाचं ऊन, पाऊस, जनावरं इत्यादींपासून संरक्षण करावं. एक जोमदार कोंब ठेवून इतर कोंब तसेच खोडावर आलेले फुटवे काढून टाकावेत. बेंडणी करून शेत स्वच्छ ठेवावं. झाडाच्या बुंध्याजवळ गवत, पालापाचोळा इत्यादीचं आच्छादन करावं. कोकणच्या हवामानात पहिली 3 ते 4 वर्ष या पिकासाठी पाणी देण्याची गरज आहे. पहिली 2 वर्ष नवीन आलेल्या कोंबांचं आणि खोडाचं सूर्याच्या प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी सावली करावी. झाडाला पहिली 4 वर्ष नत्र, स्फुरद, पालाश आणि मॅग्नेशियमयुक्त मिश्र खतं द्यावी. ही मात्रा 2 समान भागात विभागून जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये द्यावी. 100 किलो मिश्र खत करण्यासाठी 22 किलो युरिया, 32 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो रॉक फॉस्फेट, 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 4 किलो मॅग्नेशियम आणि 10 किलो इतर खतं वापरावीत. 5व्या वर्षापासून हेक्टरी 400 किलो मिश्र खत म्हणजे प्रतिझाडास 900 ग्रॅम या प्रमाणामध्ये द्यावं.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण रबर लागवडीविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वरोता सुवर्णा कुलकर्णी यांचा, सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2 वाजता.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं.

0: आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद.
3: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 होत आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आज ऐकणार आहोत बाळंतपणात घ्यायची काळजी या मालेचा भाग 2.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असो तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्वसुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं

कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं

0: आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो, पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा यात आत्ताच आपण बाळंतपणात घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, मग नंतर कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचं अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे, हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळची एक सेपरेट करता येणार नाही जे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे, की हे जे लाट आलेली आहे गरमीची. कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे पाण वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कित्येक मैलाची लाद्या वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे, विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यात ढुंकून पाहिलेलं नाहीये, पण आपल्या गाड्या किती बंगले किती मोठे करणार हे करणार ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतोय मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देश पातळी झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळी झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अप्पू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी ऐकूया गणेश मतकरी यांचा लेख.
1: पथेर पांचाली या सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपटाचं नाव ऐकलेलं नाही असं आपल्याकडे क्वचित कोणी असेल. भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणाऱ्या पहिल्या काही नावांमध्ये या चित्रपटाचं आणि त्याच्या दिग्दर्शकाचं नाव घेता येईल. बिभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 1955 सालचा, पण पुढल्या काही वर्षातच सत्यजित रे यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे त्रयीतले इतर दोन चित्रपटही पूर्ण केले आणि अपू ट्रिलॉजी किंवा अपू त्रयी या नावाने हे चित्रपट जगात गाजले. आजही अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या उत्तम चित्रपटांच्या यादीत हे चित्रपट असतात. सिगल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं या अपुत्रयीचं पुस्तक मूळ बंगाली संहितांवर आधारित आहे. त्यातला संवादाच्या इंग्रजी भाषांतराचा आणि इतर मजकूर लेखनाचा भाग शंपा बॅनर्जी यांनी पार पाडलाय, पण तेवढंच नाही, ही संहिता तपासून सूचना करण्याचं आणि मनाप्रमाणे संहिता उतरली आहे हे पाहण्याचं काम स्वतः सत्यजित रे यांच्या देखरेखीखाली झालंय. सिनेमा पाहिला तर मग पटकथा कशाला वाचायची असं अनेकांना वाटतं, पण ती वाचणं हा चित्रपट पाहण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो. सिनेमा पाहताना आपण कथेच्या ओघात सगळ्या चित्रपट चौकटी पूर्णत्वाने न्याहाळू शकत नाही. सबटायटल्स वाचली तरी काही बारकावे सुटण्याची शक्यता असते. पटकथा वाचताना या गोष्टी नीट लक्षात येतात. सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी, पटकथाकारांसाठी तर पटकथा अधिकच उपयुक्त ठरू शकतात. पारंपरिक पद्धतीने छापील पटकथा चित्रपट पूर्ण झाल्यावर तयार कॉपीवरून पुन्हा लिहून काढली जाते. या दृश्य विवरण असतं, कधी कॅमेरा मुव्हमेंट सारखा तपशील असतो आणि संवाद असतात. इंटरनेटवर मिळणाऱ्या संहिता पटकथांची पुस्तकं हे पाहिलं तर हे सगळं लक्षात येईलच. या पुस्तकासाठी मात्र रेंना वेगळी मांडणी अपेक्षित होती. अपुत्रयीमध्ये संवादांबरोबरच दृश्याला खूप महत्व आहे. पथेर पंचाली चित्रपटातही संवाद विरहित जागा बऱ्याच आहेत. हे आणि चित्रपटाची ट्रीटमेंट लक्षात घेऊन रेंना दृश्याच्या विवरणाचा भाग अधिक हवा होता. त्यांना केवळ क्षेत्राशी संबंधित लोकांनी संहिता वाचायला नको होती, तर सर्वसामान्य वाचकालाही कळेल या प्रकारचं वर्णन हवं होतं. अनेकदा शूटिंग स्क्रिप्ट्समध्ये म्हणजे चित्रणा आधीच्या मूळ संहितेत असा मजकूर असू शकतो, कारण आपल्याला अंतिम परिणाम काय प्रकारचा हवाय हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाने आपले विचार या संहितेत मांडलेले असतात. इथे मात्र हे लेखन चित्रपट पाहून नव्याने करायचं होतं. ते करणं निश्चितच सोपं असणार, पण ते केल्याने वाचनाला अधिक सहजता आली आहे हे खरंय. चित्रपट काय प्रकारचं वातावरण पडद्यावर आणतो, व्यक्तिरेखा कशा दिसतात हे लक्षात येण्यासाठी या पुस्तकात फोटोंचा गरजेनुसार पण पुरेसा वापर केलाय. पण त्याहीपेक्षा एक अधिक चांगली गोष्ट आहे, सत्यजित रे यांनी चित्रपट निर्मिती होण्याआधी स्केच केलेल्या चित्रचौकटींच्या स्वरूपात सगळ्या महत्वाच्या दृश्यांना कागदावर उतरवलं होतं. या चित्रचौकटी संहितेसह या पुस्तकात दिल्या आहेत. दिग्दर्शक जेव्हा चित्रपट बनवतात तेव्हा महत्वाचे प्रसंग चित्रित करण्याआधी त्यांचा स्टोरीबोर्ड बनवला जातो, जेणेकरून आपण काय कसं चित्रण करणार याचा एक आडाखा दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर राहील. रे यांचा स्केचबुक हा या प्रकारचा स्टोरी बोर्डच आहे. संहितेच्या पुस्तकात यातली मोजकी चित्र वापरण्यात आली आहेत, पण जर मोठ्या आकारात ही चित्र पाहायची असली तर पथेर पंचाली स्केचबुक या नावाने एका वेगळ्या पुस्तकात आपल्याला ही सगळी चित्र पाहता येतात. अपुत्रयीमधल्या पटकथा हा भारतीय सिनेमासाठी एक मोठा दस्तावेज आहे. चित्रपट पाहताना आपण काय पाहिलं आणि काय नजरेतून सुटलं याची प्रत्येकाला नीट कल्पना देणारी एक महत्वाची नोंद असंही त्याला म्हणता येईल.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अप्पू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 1:55 आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
8: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
11: आपुलकी आधार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटी

0: पूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह है कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें. जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं. मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे.
1: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं.
2: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है. यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है. इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने. अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
3: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून

बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली, शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

0: राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
6: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 29 जून. 29 जून हा दिवस भारतात सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सांख्यिकीचे महत्त्व आणि आर्थिक नियोजनातील त्यांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. आजच्या दिवशी जन्मलेले महान व्यक्ती बघूया. 29 जून 1871 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार आणि वाङ्मय समीक्षक यांचा जन्म झाला होता. 29 जून 1934 कमलाकल सारंग, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म झाला होता. हे होते आजचे दिनविशेष.
8: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.
7: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा, कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा,

0: तर ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
0: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
1: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
0: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या

0: काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोतेहो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहूप्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो.
2: आम्ही चर्चा करतो.
3: आम्ही गप्पाही मारतो.
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
5: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
4: आपुलकी आधार.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म

पम आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रसन्न म्हैसाळकर यांनी गायलेलं सदानंद डबी यांचं गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रभाकर कारे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माधुरी सत्यनारायण यांनी गायलेली NG देशपांडे यांची रचना.

0: आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं डॉक्टर जयराम चव्हाण यांचं, आणि त्याला संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहतनाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सम्मानीय अतिथि के रूप में सेशल्स के राष्ट्रपति दिवस समारोह में शामिल हुए. मॉरिशस के प्रधानमंत्री डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम के साथ भी चर्चा की. अमेरिका और ईरान जवाबी सैन्य कार्रवाई रोकने और कल कतर की राजधानी दोहा में फिर से वार्ता शुरू करने पर सहमत हुए. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू रक्षा अलंकरण समारोह में आज राष्ट्रपति भवन में

0: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प मॉरिशसची आरोग्यसेवा संपर्क व्यवस्था शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण

0: गावासाठी आपण काही केलो नाही, त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता, असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.

0: श्रोते हो नमस्कार। आता ऐकूया संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले। विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादर करते संजय भुजबळ।
1: काल करे सो आज कर, आज करे सो अब, काल करे सो आज कर,

0: कामब
1: पवनजी नाईक नमस्कार.
2: नमस्कार नमस्कार.
1: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
2: खरं आहे
1: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
2: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते. हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
1: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
2: बाबा.
1: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
2: नावाचाच अर्थ. संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
1: खरं.
2: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
1: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
2: बेशक.
1: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
2: क्या बात.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला ठरवता आलेला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झालेत,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले.
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू ते त्याची आई आहे, नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत खूप. आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: प्रेम का हो ढाई आखर प्रेम का। पढ़े सो पंडत हो।
1: वाह वाह।
0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत। ही इज अ रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल। त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर। आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत, बाजारात उभं राहून ते सगळं शिकले।
0: अप्रतिम। हो ओ कबीर।

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला? जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे. तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे.
1: सर्वत्र आहे
0: तो, ओमनीप्रेझेंट आहे तो, सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: ईश्वराश्रेष्ठ आहे, मला गुरुश्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती, याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय,
0: या बा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा म्हणजे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाही आहे, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू,
1: वा
0: दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देवबोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाने बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला तालाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
0: माला फेरत
1: माला फेरत आहे. आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करा. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं,
1: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
0: हो, आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हारल्याशिवाय तुम्ही जिंकूच शकत,
0: जिंकू शकत
1: असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात.
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं की ते म्हणायचं, तुमचं त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच
0: हो
1: आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार आहे की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
1: तुझ्यात
0: या कणात आहे, त्या दगडात आहे.

0: वा पवनजी, छान छान सुदाहरण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात आणि जी वाद्य आत्ता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत. ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य येते, दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हां, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असतार म्हणतात
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा थोडंसं लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक.
0: हा,
1: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
1: साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय अल्प संतुष्टी पण याच्यात. अरे साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आताच आपण संत कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात कबीरा बोले. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 झाली आहेत. आता ऐकूया नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 49.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: दादरच्या पश्चिमेला जशी वस्ती वाढू लागली तशी या रस्त्यावर आता रहदारी वाढू लागली. त्या दरम्यान रेल्वेच्या फेऱ्याही वाढू लागल्यामुळे मधलं फाटक आता बराच वेळ बंद राहू लागलं. परिणामी या लहानशा रस्त्यावर रहदारी तुंबून राहायला लागली.
2: ही परिस्थिती आणखी बिकट व्हायला लागली ती सन 1896 मध्ये. त्या वर्षीच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत प्लेगची साथ उसळली. या साथीत मरणाऱ्या माणसांचा वेग एवढा भयानक होता की आठवड्याला सरासरी 2000 माणसं मरत होती. घरातल्या मेलेल्या एका माणसाला सरणावर जाळून परत येतायत तोवर त्याच घरातलं दुसरं प्रेत तयारच असायचं. स्मशानांना उसंत नव्हती, सरणाच्या भट्ट्या 24 तास पेटल्या होत्या.
1: मरणाला घाबरून सर्वांना मुंबई बाहेर पळायची घाई लागली होती. कामगारांअभावी मुंबईतल्या जवळपास 75% गिरण्या या काळात बंद पडल्या होत्या. मुंबईच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येनं तेव्हा मुंबई सोडली होती. ज्यांना गाव होतं त्यांनी गाव जवळ केलं, काहींनी माहीम पलीकडच्या उपनगरांचा आसरा घेतला आणि पांढरपेशे मुंबई बाहेर ठाण्याला गेले आणि त्या खालोखाल पांढरपेशे लोक स्थिरावले ते दादर पश्चिमेच्या कबूतरखाना ते चौपाटी प्रभादेवी या भागात. यामुळे दादरच्या लेव्हल क्रॉसिंगवर कमालीचा ताण यायला लागला.
2: त्यात भर घातली ती दादर डिस्टिलरीने. आजच्या कीर्तिकर मार्केटच्या जागी असलेली ही डिस्टिलरी सन 1879 मध्ये सुरू झाली होती. पण लोकसंख्या वाढली तशी दारूची मागणी वाढली आणि डिस्टिलरीचं कामही वाढलं. या दादर डिस्टिलरीमध्ये कच्चा माल म्हणून लागणारी ताडी टाकायला बैलगाड्या येत असत. त्यांचीही संख्या वाढली, त्यामुळे रहदारी तुंबून राहायला लागली. लोकांचा खोळंबा व्हायला लागला. उघडलेलं फाटक बंद होण्याच्या आत ओलांडता यावं यासाठी पादचारी, फेरीवाले, बाजार करायला आलेले, बैलगाड्या आणि तुरळक असलेल्या मोटारी यांची एकच घाई व्हायला लागली. त्यातच रेल्वे मार्गामध्ये असलेल्या धर्मदेवेश्वराच्या देवळाचं गोधनही तिथेच रेंगाळत असे. भांडणं, मारामाऱ्या आणि गाड्या एकमेकांना धडकणं हे नित्याचं झालं होतं. कधी कधी अपघातही होत असत. लेव्हल क्रॉसिंग पार पाडणं म्हणजे मोठं दिव्य होऊन बसलं होतं. फाटक बराच वेळ उघडं ठेवल्यामुळे रेल्वेचं टाइम टेबलही बिघडू लागलं.
1: प्लेगच्या साथीमुळे सरकारनं शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आणि त्याकरता 19व्या शतकाच्या अखेरच्या वर्षात सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट BITची स्थापना केली. या ट्रस्ट मार्फत मुंबईच्या उपनगरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी विविध योजना आखल्या गेल्या. दादर पूर्वेकरता दादर माटुंगा डेव्हलपमेंट स्कीम क्रमांक 5 आखली गेली, पण ती प्रत्यक्षात उतरण्याकरता आणखीन 20-25 वर्ष जायची होती.
2: मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वेवर वाढलेल्या गाड्यांच्या फेऱ्या, तानसा वैतरणा पाणी योजनेतून येऊ घातलेलं पाणी इत्यादीचा विचार करून शिक्षित लोकांचा उपनगरात राहायला जाण्याचा कल वाढायला लागला होता. सन 1907-8 मध्ये दादर पश्चिमेला प्रति चौरसवार जागेस मात्र रुपये 9-12 लागत असत. त्याचवेळी परळ सारख्या सातत्याने गिरण्यातून सोडलेल्या धुरामुळे काळवंडलेल्या ठिकाणी हाच भाव प्रति चौरसवार 18-26 रुपये होता. मुंबईतल्या इतर ठिकाणच्या तुलनेत दादर रोडच्या जागांचे भाव सर्वात कमी होते. म्हणजे कमी पैशात दादर सारख्या उपनगरात प्रशस्त जागा मिळणं सहज शक्य होतं. वाढलेल्या कुटुंबांमुळे मोठ्या जागेची आवश्यकता

0: मराठी असल्याने मुंबईतले विशेषतः कारकुनी पेशातले लोक दादर पश्चिमेला पसंती द्यायला लागले. पुढच्या 5-10 वर्षात दादरला वस्ती वाढत होती, पण तिचा विस्तार कबूतरखान्या पलीकडे झालेला नव्हता. नाही म्हणायला लेडी जमशेटजी मार्गाच्या आधाराने काही तुरळक इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या, पण तेवढंच. बाकी तो निर्जन म्हणावा असाच परिसर होता.
1: मुंबईत दक्षिणोत्तर जाणाऱ्या रेल्वे मार्गांमुळे मुंबईचे पूर्व आणि पश्चिम असे भाग झाले होते. हे मार्ग ओलांडण्यासाठी असलेल्या सर्वच ठिकाणच्या फाटकांवर दिवसेंदिवस कोंडी व्हायला लागली होती. म्हणून BITनं जवळपास सर्व रेल्वे स्टेशन्सच्या नजीक पूल बांधण्याची योजना आखून ती राबवायला सुरुवातही केली. काही ठिकाणचे पूल तयारही होत आले, काही ठिकाणचं बांधकाम सुरू होतं, तर काही पूल फक्त कागदावर होते. दादरच्या पुलाची योजना त्यापैकीच एक. हा पूल कधी बांधायचा आणि कुणी बांधायचा याची काही ठोस योजना तयार होत नव्हती.
0: दादरकरांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होत चालला होता. पुलाची योजना मंजूर होऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊ लागला होता. हीच अवस्था रेल्वे कंपन्यांचीही झाली होती. मधल्या फाटकामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून गेलं होतं. गाड्या उशिराने धावायला लागल्यामुळे त्यांनाही इतर प्रवाशांच्या रोषाला तोंड द्यावं लागत होत.
1: शेवटी GIP म्हणजे मध्य रेल्वेच्या चीफ इंजिनियरनं पुढाकार घेऊन मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी संपर्क साधला. दोघांनी मिळून दिनांक 14 ऑक्टोबर 1908 या दिवशी दादर लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणाऱ्या पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला. हा पूल बांधण्याकरता येणाऱ्या खर्चापैकी निम्मा खर्च रेल्वे करेल आणि उर्वरित महानगरपालिकेनं करावा असा प्रस्तावही रेल्वेनं दिला. पण महानगरपालिकेनं हा पूल बांधण्याकरता ठराव केला नसल्यामुळे महापालिका पुलाचं काम पुढे नेण्यास असमर्थ होती. पुढे तर हा पूल लाल फितीत अडकला. इकडे वाहतूक तुंबत होती, फाटक क्रॉस करणाऱ्यांमध्ये भांडणं होत होती, सरकारी खलिते मात्र इकडून तिकडे आणि तिकडून आणखी पलीकडे येत जात होते. या सगळ्यात लोकांचे हाल काही थांबत नव्हते.
2: आज ऐकला दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलात. आज ऐकलात भाग 49. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आपली संस्कृती ही नेहमीच माणसांमधील नातेसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आपल्या संस्कृतीमध्ये

अनेक सण योजलेले आहेत. दृढ कुटुंब संस्था ही आपल्या संस्कृतीचा मुख्य कणा आहे आणि संस्कृती जपताना बऱ्याच अंशी आपण निसर्गाशी संलग्न जोडले जाणाऱ्या अशा बऱ्याच चालीरीती आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिल्यात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा साजरी होत आहे. पतीपत्नींच्या अतूट नात्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याला एक संस्काराची, संस्कृतीची जोड देणारा सण वटपौर्णिमा.

श्रोतेहो, वटपौर्णिमा हा सण केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेलं व्रत नाही तर हा जीवनातील स्थैर्य, निष्ठा, संयम, त्याग आणि आत्मचैतन्य जागवण्याचा आध्यात्मिक असा उत्सव आहे. आज गेली कित्येक वर्ष वटसावित्रीची पूजा सुवासिनी करत आल्या आहेत. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा संस्कार, ही रूढी चालत येतात. हे संस्कार, चालीरीती आपल्याला समाजाशी आणि संस्कारांशी जोडून ठेवतात. वटपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक स्त्रिया एकत्र येऊन वडाच्या झाडांची पूजा करतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वडाच्या झाडापासून आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन मिळतो. त्यानिमित्ताने वडाच्या झाडाचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये अबाधित आहे.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किट बॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

श्रोते हो, सावित्री आणि सत्यवानाची कथा ही केवळ पतीला मृत्यूपासून परत आणण्याची कथा नाही आहे, तर ती अचल श्रद्धेचं, सत्यनिष्ठेचं आणि आत्मबलाने मृत्यूलाही नमवणाऱ्या चेतनेची कथा आहे. सावित्रीने यमराजांशी केलेला संवाद हा केवळ संवाद नव्हता, तर आत्मज्ञान, धर्म आणि विवेक यांचं अद्वितीय असं दर्शन होतं.

श्रोते हो, वडाभोवती प्रदक्षिणा घालणं म्हणजे केवळ झाडाभोवती फिरणं नव्हे तर स्वतःच्या अहंकाराभोवती बांधलेल्या मर्यादा तोडून परमात्म्याभोवती जीवन केंद्रित करण्याचा संकल्प आहे. स्त्री शक्तीचं अद्वितीय रूप म्हणजे सावित्री आहे. सावित्री ही केवळ पतिव्रता नव्हती तर ती धैर्य, बुद्धिमत्ता, करुणा आणि आत्मबलाची मूर्ती होती. तिने मृत्यूवर विजय मिळवला तो चमत्कारच नव्हे तर धर्म, सत्य आणि निश्चयाच्या सामर्थ्याने.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीता बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की आजच्या धावपळीच्या जगात सुद्धा सगळ्या चालीरीती नेटाने पार पडणाऱ्या स्त्री शक्तीतल्या अद्वितीय स्वरूपातल्या सावित्रीला शतशः नमस्कार. श्रोते हो, गीता बहार हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आत्ताच आपण आमोद दातार यांच्या स्वरात रामेश वैद्य यांचं गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका

0: ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे प्रदीप वैतक यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

महानंद या चित्रपटातील हे गीत होतं सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार होता शांता शेळके आणि संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलकंद या चित्रपटातून रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत सचिन मोठे आणि संगीतकार आहेत अमीर हडकर.

गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं महालक्ष्मी अय्यर, चिनार आणि आनंद मेनन यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत चिनार महेश यांचं आहे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीतबहार कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया टाइमपास या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गालेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत चिनार महेश यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात पंडित अजय पोहनकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग ललत. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ अजय जोगळेकर यांनी केली आहे. विलंबित रचना एक तालात आहे, बोल आहे जागी तोरे संग. द्रुतरचना तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत जोगिया मोरे घर आये. ऐकूया नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय पोहनकर यांचं गायन, त्यांनी गायलेला राग ललत.

श्रोत्याहो, ज्येष्ठ पौर्णिमेचा आजचा हा मंगल दिवस वटपौर्णिमा भारतीय संस्कृतीत सावित्रीच्या अढळ निष्ठेची, धैर्याची आणि प्रेमाची आठवण करून देणारा हा सण. श्रोत्याहो, वटवृक्षाप्रमाणे नात्यांना दीर्घायुष्य लाभावं, संसाराच्या छायेत सुखसमृद्धी नांदावी अशी मंगल कामना प्रत्येक स्त्री आजच्या दिवशी व्यक्त करते आणि यानिमित्तानं प्रेम, जिव्हाळा, सहवास आणि संसारातील मधुर क्षणांना उजाळा देणारी काही सुंदर

गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सहज संवाद आजचा हा कार्यक्रम, यामध्ये गाणी आपण ऐकणार आहोत, पण श्रोते हो जाणून घेणार आहोत आजच्या या कुटुंब पद्धतीमध्ये लग्न टिकवण्यासाठी गरज असणाऱ्या काही मानसिक क्षमतांबद्दलही. वटपौर्णिमा हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी सण नसून नात्यातील विश्वास, समर्पण, प्रेम, सहजीवन आणि कुटुंब संस्थेच्या मूल्यांचा उत्सव मानला जातो. श्रोते हो, वटपौर्णिमेचा संदेश आजच्या काळात नव्याने समजून घेण्याची गरज आता उत्पन्न झाली आहे. परस्पर आदर, विश्वास, समान सहभाग आणि जिव्हाळा यावरच नाती टिकून राहतात. वटवृक्ष जसा खोल मुळांवर उभा असतो, तशीच नातीही विश्वासाच्या सुंदर मुळावर फुलत असतात. आज ऐकूया सुंदर अशी गाणी आणि महत्व नातं टिकवण्याबद्दलचं.

0: Sırıt sıvmad.
1: श्रोते हो, आत्ताच्या या गाण्यात आपण पौराणिक संदर्भ असलेली कथाही थोडक्यात ऐकली आणि त्या सतीबद्दलही ऐकलं. पण आज आपण बोलणार आहोत ते आजच्या परिस्थितीमध्ये लग्नसंस्थेबद्दल आणि लग्नसंस्थेत जे बदल होत गेले आहेत त्याबद्दल. आवश्यक आहे, आपल्या सगळ्यांना जाणवतंय ते आपण आपल्या पिढी पुढच्या पिढीपर्यंत पोचवू शकत नाही आहोत. तर त्यासाठी आज थोडंसं बोलणार आहे अगदी लहान वयापासून मुलींना पूर्वी म्हणजे आपल्या काळामध्ये खेळायला खेळणपीठं किंवा बाहुली दिली जायची आणि त्या अजंठ्या वयात या संसाराची मांडणी तिच्या मनामध्ये सुरू व्हायची आणि पुढे जाऊन आपल्याला हेच करायचं आहे हे तिचं पक्क व्हायचं. काही घरांमध्ये मात्र शिकवणी असायची किंवा शाळेत जाणं हेही असायचं, पण बऱ्याचशा कुटुंबामध्ये संसार तिला करायचा आहे हे गृहीत धरून तिच्यावर संस्कार केले जायचे. आज त्या सगळ्या आठवणींनी आपल्यासुद्धा मनात दाटून येत आहेत आणि म्हणूनच लहानपणापासून आजपर्यंतचा आपला प्रवास काही गाण्यांच्या माध्यमातून आज मी आपल्या समोर ठेवणार आहे. तेव्हा अनुभव या सहसंवाद कार्यक्रमात आपली ती बाल्यावस्था पासून आजची प्रौढावस्था यापर्यंतचा प्रवास. श्रोते हो, थोरा मोठ्यांच्या सहित त्या प्रथम भेटीची उत्सुकता असतानाच एखादा लहान भाऊ किंवा बहीण त्यावेळी आपल्याला आठवण करून द्यायची आपली आत्ताची परिस्थिती आणि उद्या संसारानंतर होणारी परिस्थिती काय असेल याबद्दल. आणि त्यासाठी त्या उपवर मुलीसाठी एखादं छानसं गाणं सुद्धा तो दादा म्हणत असे. तेच गाणं आता आपण ऐकूया.

चे संदर्भ आता जरी मागे पडले असले तरी त्या बऱ्याच गोष्टींमध्ये तथ्य होतं, कारण एकमेकांच्या भेटी झाल्यानंतर नातेवाईकांनी वाङ्निश्चय नक्की केल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात व्हायची आणि जसजसे दिवस जवळ यायचे तसतसे पूर्वी मात्र रुखवत केला जायचा आणि त्यासाठी भरतकाम विणकाम यासारख्या माध्यमातून त्या नववधूला पेशन्स वाढतील यासाठी काही केलं जायचं, अगदी नकळ तिच्याही आणि घरच्यांच्याही। जसा दिवस जवळ येईल तसं घरामध्ये केळवणं, ग्रहमक, मेहंदी, हळद, घाणं भरणं, धान्य निवडणं ही सगळी कामं केली जायची आणि त्यामध्ये तिच्या हे लक्षात यायचं की यानंतर संसारात आपल्याला हे सगळं करायचं आहे। लग्न म्हणजे फक्त हाऊस माऊस मजा नाही तर जबाबदारी, प्रेम, संवाद यांचा समतोल हे नकळत तिच्या मनावर बिंबवलं जात असेल।

लग्न कार्यातील अगदी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विहीण, कारण प्रत्येकजण सद्गुण संपन्न असतोच असे नाही, आणि म्हणूनच ती जाणीव एकमेकांना करून देण्यासाठी विहीण म्हटली जायची. एकमेकांच्या गुणदोषांसह आपण एकमेकांना, दोन्ही कुटुंब एकमेकांना स्वीकारूयात असं सांगणारी ही विहीण.

प्रेमाच्या भावना व्यक्त करताना मराठी भावसंगीतात अनेक अजरामर गाणी निर्माण झाली. श्रोते हो, त्यातलंच एक अग्रभागी असलेलं मनाची सुंदरता जिथं व्यक्त होते असं हे गाणं.

श्रोत्याहो, सहजीवनाची सुरुवात अनेकदा परस्परांच्या गुणांवरील प्रेमात नव्हते. आज मात्र सौंदर्य आणि गलेलठ्ठ पगार यांचं वाढतं महत्व पाहता त्यांना आनंद मात्र दुरावत चाललाय असं दिसतंय. श्रोत्याहो, आज दोघांनीही, पती आणि पत्नी या दोघांनीही समंजसपणा दाखवायला हवा प्रत्येक गोष्टीमध्ये हे जाणवते. सौंदर्यापलीकडे जाणाऱ्या भावविश्वाची आठवण करून देणारी कित्येक गीतं आपल्याला आठवतात, त्यापैकीच एक छानसं गीतं.

0: सहज संवाद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किटबॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
4: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
0: सहज संवाद कार्यक्रमात एक गीत आपल्यासाठी.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं मनातली सुंदर भावना व्यक्त करणारं हे थोडंसं पुरुष प्रधान म्हणता येईल असं गीत होतं, पण अशाच स्त्री सुलभ भावना स्त्रीच्या मनात असतात, स्वप्नात रंगण्याचं तिचंही एक वय असतं, आणि त्याच दृष्टीनं लिहिलं गेलेलं हे छानसं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

एकमेकांच्या सहवासात राहिल्यानं, विश्वासाने, समजून घेण्याने किंवा एकमेकांशी संवाद साधल्यानं जीवनातले अनेक अंधकार, अनेक समस्यांना आपण दूर करू शकतो याची जाणीव होते. पण याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी.

सावित्रीची कथा केवळ पतिव्रतेची कथा नाही तर ती धैर्य बुद्धिमत्ता चिकाटी आणि धर्मनिष्ठेची प्रेरणादायी अशी गाथा आहे. श्रोतेहो, वटपौर्णिमेच्या या मंगल पर्वावर प्रेम विश्वास समर्पण आणि सहजीवनाचा सुरेख उत्सव आपल्या जीवनात यावा. वटवृक्षाप्रमाणे आपली नातीही अधिक दृढ समृद्ध आणि आनंदी होत राहोत ही आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमात आपली अनुमती घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. जाता जाता हे गाणं आपल्यासाठी.

0: या गीताबरोबरच सहज संवाद हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.
1: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजता आहेत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार.
0: शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं ह्या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त

0: की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते, आणि असं मानलं जातं की नाही तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
1: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
0: येस, पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
1: ताबा घेतला जातो,
0: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
1: म्हणजे मान्य केलं जातं या गोष्टी, सहजतेने स्वीकारल्या जातात.
0: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
1: ते मी व्हायरल
0: करणं, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात, राहत्या घरात, भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा

0: हिंसाचार घेऊन येतात, तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेस मध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत, जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे. मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको. आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक, मुलगा कितीही वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे, दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहीत नसतं आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
0: हेच सत्य आहे.
1: सीमाताई, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाहीये. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेव्हलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला,
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
2: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
1: शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर

0: मंडळी सुद्धा त्यात असू
1: हो,
0: शकतात.
1: कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाही आहे, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
0: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
1: हो
0: काही
1: हो
0: उदाहरण आम्हाला
1: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनी मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्याअंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहे कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्याच सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता ह्याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
0: सीमा, ते ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते, तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
0: नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो, तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक माहेरचे लोक म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, या तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळात टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाळ, सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको
1: जाऊ दे
2: जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्यात, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार

0: या
1: बरोबर
0: सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय, त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय. आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत
1: आर्थिकदृष्ट्या.
2: येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की त्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ॲज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं करतो
2: बाई ऍडजस्ट कर ग, थोडं फॅमिलीची इज्जत आहे हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि ह्या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तूही कर,
2: तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल अटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्यावेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
2: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
2: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
2: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का, शोभाते का, तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे? म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी, पण
3: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरा वेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरा वेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली त्यावेळेस तिच्याकडे आणखी एक मुलं होती.

0: म्हणजे पाचवं मूल तिच्या पदरी होतं आणि ती आली माझ्याकडे म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही मला डिवोर्स पाहिजे आणि ती पाचवी मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की पाच मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही. ती कचऱ्यावर जाते कचरा वेचून आणते तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण मला त्याचं काही नको पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून पाचवी मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुत्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला पण असंच ना ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही. थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला. त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं. खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या दोन मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. ती झाडू बनवण्याचं काम करते ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलंय. आता तिच्या दोन्ही मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं
0: नक्की
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे. त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती अगदी हाय प्रोफाईल केस होती म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या
2: त्या शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं वळ उमटलेले
1: अंगावरती
2: असं तो मारायचा म्हणजे डॉक्टर सर्जन असून.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणायला मुलीला आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: माझ्या कर्कट कंपासनी
2: असं फिरवून अशा प्रकारचा छळ
1: क्रौर्य
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे कार आहे हे सगळ्या सोयी आहेत त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही हा त्यांचा मानसिक विचार असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत त्यामुळे मग आश्चर्य वाटत. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको मला आता नाही राहायचं याच्याबरोबर आता माझी परिसीमा गाठली आहे छळाने आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती ती मला सांगायला आवडेल
1: जरूर
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आईची दोन बोट तुटली.

0: मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर आहे त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा तसं का मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ॲब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेली की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला, तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले, बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीजन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईनी सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही,
1: अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला, तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता.
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावर?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे, मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते

0: तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात. आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट. पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
0: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाईलाजाने घेतात,
0: नाईलाजाने घेतात किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघाल की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 200 300 300.
1: एक जण विलंब जो आहे,
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण का ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती. आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे ह्याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलीनेच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात, पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेस साठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी, आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास, आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
2: पाहिजे हा एक भाग आहे.
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेतच.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल. असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे, त्यामुळे तो नवरा पण एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत

0: कामात कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती आणि ही बाई अशिक्षितच होती म्हणजे लिहितावासा येत नव्हतं पण तिचं स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं 10 दिवस त्या घरातून म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली जेवली नाही काही नाही इतकी माणसं घरात असून सुद्धा आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे मी कसं जाऊ जावं मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली
1: भयानक आहे हे फार
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल जनजागृती ज्याच्यातनं करता येईल पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का की फक्त नवऱ्याचंच आहे म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार तुमच्या जो काय आहे बँकेचं खातं आहे का अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे
2: बरोबर
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणार. एक केस हाय प्रोफाईल केस होती थायलंडला आई वडील होते इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका तुम्ही स्वतः जो सुरक्षित ठेवा ती तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा अजिबात शांत राहू नका हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं असं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते तुमचे जे बॉयफ्रेंड असतात तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता तुमचं प्रेम असतं त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल खूपदा आपण बघतो म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता इतक्या जोरात ती कळवळली पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं ते काही पुरुषार्थ नसतो तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही या मुलगा आणि वेळीच सावध व्हा कारण पुढे जाऊन टेंबेक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल शाळा कॉलेज वस्त्यांमधून आणि हे असं आम्ही तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं जाणीव जागृती
1: आमच्या पातळीवर आम्ही करत आहोत. छोटीशी केस सांगते मी म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून.
0: बापरे.
1: आणि इतके वर्षापासून

0: कोणी ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यात ना बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी तुम्ही बोललं पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतो.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमोरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोडे दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
2: आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेसमध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आत्ता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
2: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट, आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता, की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत ना आपण बोलू शकलो.
3: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे, त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होती ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ॲडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरिटेबल लॉज काय आहेत,

0: सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
2: हा बोल. हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचा संवाद आणि तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत मुंबईला पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाते देशपांडे, शोभाते कोकितकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: 0532 एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोतेहो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
1: श्रोतेहो याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दुपारचा 1:05 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत आनंद घन यांचं.

धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात यानंतर घरची राणी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

रविवारी या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शापित या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली. तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापसंबंधित कायदा 2009 च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर

असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सभागृहात ही माहिती दिली. T20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.
आसाममध्ये धेमाजी

0: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वनपर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं. तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमट इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा MBBSचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.5

0: 94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच MBBS बॅचनं केली आहे. यशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा कल्ले यांनी गायलेलं मधुकर अरकडे यांचं गीत ऐकूया.

कृष्णा कल्ले यांनी गायलेलं मधुकर अरकडे यांचं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:55 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अप्पू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी ऐकूया गणेश मतकरी यांचा लेख.
1: पथेर पांचाली या सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपटाचं नाव ऐकलेलं नाही असं आपल्याकडे क्वचित कोणी असेल. भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणाऱ्या पहिल्या काही नावांमध्ये या चित्रपटाचं आणि त्याच्या दिग्दर्शकाचं नाव घेता येईल. बिभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 1955 सालचा, पण पुढल्या काही वर्षातच सत्यजित रे यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे त्रयीतले इतर दोन चित्रपटही पूर्ण केले आणि अपू ट्रिलॉजी किंवा अपू त्रयी या नावाने हे चित्रपट जगात गाजले. आजही अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या उत्तम चित्रपटांच्या यादीत हे चित्रपट असतात. सीगल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं या अपुत्रयीचं पुस्तक मूळ बंगाली संहितांवर आधारित आहे. त्यातला संवादाच्या इंग्रजी भाषांतराचा आणि इतर मजकूर लेखनाचा भाग शंपा बॅनर्जी यांनी पार पाडलाय, पण तेवढंच नाही, ही संहिता तपासून सूचना करण्याचं आणि मनाप्रमाणे संहिता उतरली आहे हे पाहण्याचं काम स्वतः सत्यजित रे यांच्या देखरेखीखाली झालंय. सिनेमा पाहिला तर मग पटकथा कशाला वाचायची असं अनेकांना वाटतं, पण ती वाचणं हा चित्रपट पाहण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो. सिनेमा पाहताना आपण कथेच्या ओघात सगळ्या चित्रपट चौकटी पूर्णत्वाने न्याहाळू शकत नाही. सबटायटल्स वाचली तरी काही बारकावे सुटण्याची शक्यता असते. पटकथा वाचताना या गोष्टी नीट लक्षात येतात. सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी, पटकथाकारांसाठी तर पटकथा अधिकच उपयुक्त ठरू शकतात. पारंपरिक पद्धतीने छापील पटकथा चित्रपट पूर्ण झाल्यावर तयार कॉपीवरून पुन्हा लिहून काढली जाते. या दृश्य विवरण असतं, कधी कॅमेरा मुव्हमेंट सारखा तपशील असतो आणि संवाद असतात. इंटरनेटवर मिळणाऱ्या संहिता, पटकथांची पुस्तकं हे पाहिलं तर हे सगळं लक्षात येईलच. या पुस्तकासाठी मात्र रेंना वेगळी मांडणी अपेक्षित होती. अपुत्रयीमध्ये संवादांबरोबरच दृश्याला खूप महत्व आहे. पथेर पांचाली चित्रपटातही संवाद विरहित जागा बऱ्याच आहेत. हे आणि चित्रपटाची ट्रीटमेंट लक्षात घेऊन रेंना दृश्याच्या विवरणाचा भाग अधिक हवा होता. त्यांना केवळ क्षेत्राशी संबंधित लोकांनी संहिता वाचायला नको होती, तर सर्वसामान्य वाचकालाही कळेल या प्रकारचं वर्णन हवं होतं. अनेकदा शूटिंग स्क्रिप्ट्समध्ये, म्हणजे चित्रणा आधीच्या मूळ संहितेत, असा मजकूर असू शकतो, कारण आपल्याला अंतिम परिणाम काय प्रकारचा हवा आहे हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाने आपले विचार या संहितेत मांडलेले असतात. इथे मात्र हे लेखन चित्रपट पाहून नव्याने करायचं होतं. ते करणं निश्चितच सोपं असणार, पण ते केल्याने वाचनाला अधिक सहजता आली आहे हे खरंय. चित्रपट काय प्रकारचं वातावरण पडद्यावर आणतो, व्यक्तिरेखा कशा दिसतात हे लक्षात येण्यासाठी या पुस्तकात फोटो

0: आपण काय कसं चित्रण करणार याचा एक आडाखा दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर राहील. रे यांचं स्केचबुक हा या प्रकारचा स्टोरी बोर्डच आहे. संहितेच्या पुस्तकात यातली मोजकी चित्र वापरण्यात आली आहेत, पण जर मोठ्या आकारात ही चित्र पाहायची असली तर पथेर पंचाली स्केचबुक या नावाने एका वेगळ्या पुस्तकात आपल्याला ही सगळी चित्र पाहता येतात. अपुत्रई मधल्या पटकथा हा भारतीय सिनेमासाठी एक मोठा दस्तावेज आहे. चित्रपट पाहताना आपण काय पाहिलं आणि काय नजरेतून सुटलं याची प्रत्येकाला नीट कल्पना देणारी एक महत्वाची नोंद असंही त्याला म्हणता येईल.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अप्पू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आणि आता वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात रबर लागवड याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. औद्योगिक क्षेत्रात रबराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात नैसर्गिक स्त्रोतापासूनचं रबर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. रबराची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. या वृक्षाच्या जलद वाढीसाठी सरासरी 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस आवश्यक असतो. भरपूर सूर्यप्रकाश आणि 75 ते 95% आर्द्रता असलेल्या परिसरात या पिकाची वाढ चांगली होते. या पिकासाठी 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरतं. चांगला निचरा होणारी आम्लधर्मीय साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. 1978 साली डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी GT1 137 PR 107 आणि RRIM 600 या जाती वापरून कोकणामध्ये रबर लागवडीस सुरुवात केली. या चाचणीवरून रबर लागवड कोकणात यशस्वी होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. उताराच्या जमिनीत 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हे अंतर 5 बाय 4.5 मीटरही ठेवता येतं. लागवडीसाठी 75 बाय 75 बाय 75 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. 2 आठवडे खड्डे उघडे ठेवावे. खड्ड्याच्या वरच्या 25 सेंटीमीटर भागात 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, 5 किलो नीम केक आणि 10 ते 15 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून खड्डे भरावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. खड्ड्याच्या मधोमध पहार किंवा खंटीनं कलमाच्या मुळाच्या लांबी एवढं भोक पाडावं. कलम लावताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या बाजूला माती ओढून घट्ट बसवावी. कलमाचं ऊन पाऊस जनावरं इत्यादींपासून संरक्षण करावं. एक जोमदार कोंब ठेवून इतर कोंब तसेच खोडावर आलेले फुटवे काढून टाकावेत. बेंडणी करून शेत स्वच्छ ठेवावं. झाडाच्या बुंध्याजवळ गवत पालापाचोळा इत्यादीचं आच्छादन करावं. कोकणच्या हवामानात पहिली 3 ते 4 वर्ष या पिकासाठी पाणी देण्याची गरज आहे. पहिली 2 वर्ष नवीन आलेल्या कोंबांचं आणि खोडाचं सूर्याच्या प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी सावली करावी. झाडाला पहिली 4 वर्ष नत्रस पुरत पालाश आणि मॅग्नेशियम युक्त मिश्र खतं द्यावी. ही मात्रा 2 समान भागात विभागून जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये द्यावी. 100 किलो मिश्र खत करण्यासाठी 22 किलो युरिया, 32 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो रॉक फॉस्फेट, 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 4 किलो मॅग्नेशियम आणि 10 किलो इतर खतं वापरावीत. 5व्या वर्षापासून हेक्टरी 400 किलो मिश्र खत म्हणजे प्रतिझाडास 900 ग्रॅम या प्रमाणामध्ये द्यावं.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण रबर लागवड याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोत्या होता हा कार्यक्रम. त्यानंतर ऐकूया आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. यामध्ये बाळंतपणात घ्यावायची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, अळिवाची खीर कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे या 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं, त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो. पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घे

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, म्हणजे कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, आणि बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले. ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान कंदर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू, कार्बन, मिथेन वगैरे धोकादायक वायू गेले, त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन. मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे. हा, हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळचे, म्हणजे सेपरेट करता येणार नाही असे भाग आहेत. त्यानंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला, म्हणजे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या, पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे. की हे जे लाट आलेली आहे गरमीची, कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमत देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळी वगैरे अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती, सूक्ष्म वनस्पती, त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार, आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या, म्हणजे कित्येक मैलाची एक लादी वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे. विषुववृत्त सगळ्यात गरम, आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये. पण आपल्या गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतोय मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देश पातळी झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळी झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंध नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन आपण ऐकत आहात. गौड सारंग राग आपण ऐकलात. आता ऐकूया धून.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन ऐकलं. राग गौड सारंग आणि धून आपण ऐकलेत. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या

0: तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा.

0: 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, नैसर्गिक आपत्ती काळामध्ये पशुपालकांनी घ्यायची जी काळजी आहे हा आजचा आपला विषय आहे. आता बघतोय आपण, पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही वेळेला जास्त पाऊस येतो आणि जास्त पाऊस झाला की पुरासारखी परिस्थिती उद्भवते किंवा अजूनही काही वेगळ्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. तर या आपत्तीला कसं तोंड द्यायचं किंवा यामध्ये काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे पशुसंवर्धन विभाग पालघर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अंशुमन कार्ले सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे पशुधनाच्या व्यवस्थापनावर जो होणारा परिणाम आहे तर काय सांगाल तुम्ही याविषयी?
1: सर्व पशुपालकांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात पावसाळा येऊ घातला आहे. तर पावसाळा असतो किंवा नैसर्गिक आपत्ती असते, त्यामध्ये काय असतं की पशुधनाचे विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. या कालावधीमध्ये वातावरणात बदल होतो आणि त्यामुळे रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे उत्पादकतेवरती त्याचा परिणाम होतो. आणि यामुळे पशुपालक आणि जे कुक्कुट पक्षीपालक वगैरे असतात त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा व्यवस्थापनेवरील कामांचा ताण वाढतो.
0: अच्छा.
1: पशुधनातील रोग प्रादुर्भाव आणि उत्पादकता घटल्यामुळे कुक्कुट व पशुपालकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
0: आता सर, या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जी काळजी घ्यायची असते पशुपालकांनी, तर यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे प्रामुख्यानं?
1: यामध्ये पावसाळ्यात अनुषंगिक मध्ये अतिवृष्टी, गारपीट, वीज पडणे, पूर परिस्थिती, या आपदा मध्ये पशुधनाची काळजी आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. पावसाळ्यात अनुकूल वातावरणामुळे विविध रोग जंतूंची वाढ झपाट्याने होते आणि यामध्ये मग पशुधनाची त्यांच्या निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैव सुरक्षितता अत्यंत महत्वाची असते.
0: अच्छा. सर, आता तुम्ही उल्लेख केलात की निवारा, चारा किंवा पिण्याचं पाणी आहे, आरोग्य आहे, तर निवाऱ्याबद्दल आपण बोलायचं म्हणलं तर काय सांगता येईल?
1: बघा, जसं माणसाची प्राथमिक जी गरज आहे अन्न, वस्त्र आणि निवारा, यात पशुधनामध्ये देखील निवारा हा फार महत्वाचा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पशुपालकांनी आवर्जून जो काही निवारा आहे पशुधनाचा त्याची डागडुची करणं आवश्यक आहे. कुठे पाणी गळणार नाही, भिंत ढासणार नाही, शेडवरती एखादे वृक्ष पडणार नाही किंवा त्याची फांदी पडणार नाही याची डागडुची ही त्यांनी अवश्य करून घ्यावी.
0: बरोबर.
1: तसेच आवश्यक असल्यास धोकादायक वृक्षांची छाटणी करणे, निवारा नसलेल्या एखाद्या पशुधनाची निवारा तयार करणे, गोठ्यामध्ये ओलावा राहणार नाही यासाठी चुन्याची फक्की मारण्यासाठीची व्यवस्था त्याने करावी.
0: अच्छा.
1: तसेच जो गोठा आहे जनावरांचा त्याच्या नजीक जर एखादे वीज रोधक यंत्र त्यांना जर बसवत आले तर ते त्यांनी बघावं.

0: आणि त्याच गोठ्याच्या आजूबाजूला जर एखादं उंच झाड असेल, उंच लोखंडाचे धातूची वस्तू असतील, तर अशा वेळी त्यांची फेन्सिंग किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की विजेच्या तारा, खांब, त्यांचे संयंत्र हे पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये फार धोकादायक हे पशुधनासाठी व मानवासाठी ठरू शकतात.
1: बरोबर, नक्कीच. आणि आता चाऱ्याविषयी आपण जर बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल?
0: बघा, पावसाळ्याच्या तोंडावरती महाराष्ट्रात सुका चारा तसेच हिरवा चाऱ्याची चणचण असते. तर याचा पूर्वनियोजित करून सुक्या चाऱ्याची साठवणूक तसेच उपलब्ध असल्यास हिरवा चारा जो असतो त्याची देखील साठवणूक पशुपालकांनी करावी. कारण की जेव्हा पावसाळा सुरुवात होते त्यावेळेस नव्याने जो हिरवा चारा परिसरामध्ये उपलब्ध होतो त्याच्यामध्ये HCN, नायट्रेट यासारखे विषबाधाधारक जे नैसर्गिक रसायन त्यांच्यामध्ये असतात, कारण की ते कोवळे असतात आणि यामुळे जनावरांना हगवण तसेच विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सहसा ज्यावेळेस अतिवृष्टीचा इशारा दिला असेल त्यावेळी त्यांनी जनावरांना मोकळे सोडू नये. तसेच हिरवा चारा हा कापून त्यांना दुसऱ्या दिवशी दिलेला हा योग्य असतो. शक्यतो जो भिजलेला चारा असेल तो सुकासो किंवा हिरवा हा त्यांना खाण्यास देऊ नये.
1: बरोबर.
0: आणि पशुपालकांनी वेळोवेळी त्यांनी जो साठवणूक केलेला सुका चारा आहे त्याची तपासणी वेळोवेळी त्यांनी करावी की त्यात बुरशीची वाढ झाली काय नाही. कारण की पावसाळ्यात आर्द्रता ही वाढते आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य जे काही रोग असतात ते वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बुरशीयुक्त चारा देण्याचे सहसा त्यांनी टाळावे.
1: बरोबर आहे, नक्कीच. आता सर, पिण्याचं पाणी जे आहे तर हे अर्थातच स्वच्छ असायलाच हवं आणि त्या बरोबरीने सुद्धा काही गोष्टी असतात, नाही का? काय सांगाल?
0: बरोबर मॅडम. पशुधनाला स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे. पशुधनाला साचलेलं पाणी, पाऊस पडल्यानंतर विविध ठिकाणी डबके साचतात, तर अशा उघड्या डबक्यांवरती त्यांनी पाणी पिऊ नये याची काळजी पशुधनाची सर्व पशुपालकांनी घेतली पाहिजे. कारण की ज्याप्रमाणे आपण दूषित पाणी पिल्यावरती आपल्याला जे काही रोग, अतिसार, हगवण वगैरे होते तसंच जनावरांना देखील त्याची इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांना साचलेले पाणी देऊ नये.
1: आणि आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी?
0: पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक पशुपालकाने त्याच्या सर्व जनावरांना जंतनाशक औषधे देणे तसेच विविध साथरोगांच्या व संसर्गजन्य रोगांचे प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही वेळोवेळी लसी उपलब्ध आहेत जनावरांचे लसीकरण करून घेणे हे फार महत्वाचे आहे. यामध्ये मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, तर शेळ्या मेंढ्यांमध्ये घटसर्प, आंत्रविषार या लसींचे आवर्जून लसीकरण करून घेणे हे पशुपालकांनी अनिवार्य करावे. कारण की मान्सून पूर्व या लसीकरणाच्या कार्यक्रमांमध्ये या सर्व लसींचा अंतर्भाव पशुसंवर्धन विभागाने केलेला आहे. गाभण, विनयोग्य, विलेल्या पशुधनाची व नवजात वासरांची विशेष काळजी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान पशुपालकाने अवश्य घ्यावे. तसेच वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे माशांचा व बाह्य परजीवींचा संख्या असते ही मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे त्यांची प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे फार गरजेचे आहे.
1: बरोबर. आणि यामध्ये सर पशुधनाचा जो गोठा आहे तर त्याची सुद्धा स्वच्छता असायला हवी, नाही का?
0: हो मॅडम. शेण आणि लेंड्यांची जी विल्हेवाट आहे सहसा, तर तो त्याचा शेण खताचा जो खड्डा असतो किंवा आता विविध प्रगत शेतकरी हे बायोगॅस संयंत्र बसवतात.
1: अच्छा.
0: तर अशा वेळी बायोगॅस संयंत्राचा किंवा टेम्पररी आपण जो काही शेण खताचा जो खड्डा करतात त्याची व्यवस्थित डागडोची आणि स्वच्छता करून घ्यावी. तसेच तो शेणखताचा खड्डा हा अति जवळ असू नये गोठ्याच्या, तो साधारणतः 500 मीटर वरती असावा. तसेच विसर्जित मूत्र वाहून जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी आणि शोष खड्डा देखील असावा.
1: अच्छा. सर, आता पूर परिस्थितीमध्ये पशुधनाचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं नेमकं करायला हवं?
0: बघा, वेळोवेळी महाराष्ट्र शासन जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे पूर्व सूचनाही देत असते की नैसर्गिक आपत्ती येऊन ठेपलेली आहे किंवा अतिवृष्टी होऊ शकते किंवा चक्रीवादळ येऊ शकते किंवा वीज पडण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी संभाव्य सूचनांचं जे काही सोशल मीडियाद्वारे किंवा रेडिओद्वारे किंवा दूरध्वनी टेलिव्हिजनद्वारे जे काही सूचना वेळोवेळी हे दिले जातात त्याचे पालन आणि त्याचे निराकरण हे पशुपालकांनी वेळोवेळी केले पाहिजे. यामध्ये सर्वात अगोदर संभाव्य पूर परिस्थितीची जर निर्माण झाली असेल तर पशुपालकांनी त्यांचे जे पशुधन आहे ते सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी.
1: अच्छा.
0: तसेच जेव्हा पूर परिस्थिती होते त्यावेळेस स्वच्छ हे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळी नाईलाजास्तव त्यांना थोडेसे दूषित पाणी देण्याची जर त्यांच्यावरती

0: मिळाली तर अशावेळी पोटॅशियम परबॅग्नेट 1 ग्राम प्रति 4 लिटर याप्रमाणे किंवा मेडिक्लोर 1 मिली प्रति 10 लिटर याप्रमाणे पाण्यात मिसळून त्यांनी पशुधनाला देण्यास हरकत नसते. तसेच पशुधनाची त्यांनी प्रजातीनुसार जसे गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी वर्ग, मेंढी वर्ग इत्यादी स्वतंत्र निवारा हा त्यांनी तात्पुरता करावा. सर्व प्रजातींचे जनावर जर एकाच ठिकाणी त्यांनी गर्दी केली तर यावेळी जनावरांना अपाय होण्याची शक्यता जास्त असते.
1: बरोबर. आता सर, दुर्दैवानी एखाद्या पशुचं जर म्हणजे ते मृत पावलं तर मग याची शास्त्रीय पद्धतीनं कशी विल्हेवाट लावायला हवी?
0: बघा, पशुधन जर दुर्दैवाने मृत झालं किंवा मोठ्या प्रमाणात जर अतिवृष्टी झाली तर अशावेळी मोठ्या संख्येने शेळ्या मेंढ्या या मृत पावतात किंवा पक्षी दगावतात तर अशावेळी प्रत्येक पशुपालकाने त्याची शास्त्रोक्त पद्धतीने मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की काही भरपूर प्रमाणाचे रोग आहेत की जे माणसातून आणि जनावरातून एकमेकांना होऊ शकतात, त्यांना आपण झुनोसिस म्हणतो, आणि त्यामुळे माणसाच्या आणि तसेच जनावरांच्या आरोग्याला फार धोका निर्माण होऊ शकतो.
1: अच्छा.
0: अशावेळी स्थानिक प्रशासन जे आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्या मदतीने तसेच महसूल विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जर मृत्यू झाले असेल तर पशुपालकांनी त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. यामध्ये सर्वप्रथम त्याने मृत जनावराचा शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम आपण म्हणतो, तसेच महसूल विभागाकडनं त्यांचं मूल्यांकन दाखला म्हणजे त्याला आपण पंचनामा म्हणतो तो व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने करून घ्यावा. कारण की त्याची नमूद शासन दरबारी झालेली आवश्यक असते, त्यामुळे त्यांना पुढील वेळी शासनाने योग्य काही मदत त्यांना जाहीर केली तर ती त्यांना मिळू शकते.
1: अच्छा. आता सर, हे तुम्ही सांगितलं पण जेव्हा मृत जनावर होतं तर सर्वप्रथम आपण काय करणं अगदी गरजेचं असतं?
0: बघा, मृत जनावराची विल्हेवाट ही ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली करावी. सहसा मृत देहाची विल्हेवाट लावण्याकरिता मनुष्य वस्तीपासून दूर जागेची निवड करावी. सदर जागा विहीर, नाला, ओढा, नदी, धरणाचे बॅकवॉटर इत्यादी कोणत्याही पाण्याच्या स्रोतापासून 500 फुटाच्या परिघात नसावी.
1: बरोबर.
0: मोठ्या मृत जनावराची विल्हेवाट लावण्यासाठी किमान 8 फूट खोल, 8 फूट लांब, 6 फूट रुंद खड्डा करण्यात यावा. तसेच लहान जनावरांसाठी 6 फूट खोल, 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद खड्डा करण्यात यावा. त्यामध्ये तळाशी चुन्याचा 1 इंचाचा थर देण्यात यावा. खड्डा बुजवण्यासाठी मृत जनावराच्या वर किमान 3 फूट मातीचा थर असावा. कारण की मृत जनावराची कुजण्याची प्रक्रिया ही लवकर होते. तसेच गावातील भटकी कुत्री व इतर वन्य प्राण्यांनी मृत पशुधनाचे उत्खनन टाळण्यासाठी त्या जागेभोवती काटेरी कुंपण करावे.
1: अच्छा.
0: तसेच मृत जनावर झालेल्या जागेभोवती म्हणजेच आपण म्हणतो ना गोठ्याच्या भोवती किंवा गोठ्याच्या आजूबाजूला निर्जंतुकीकरण करण्यात यावे, ब्लिचिंग पावडरचा उपयोग करण्यात यावा. कारण की ह्याच मृत पशुधनाच्या मुळे इतर गोठ्यातील जनावरांना संसर्ग होऊ नये त्यासाठी आपण जंतुनाशकाची फवारणी करावी. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, फिनाइल इत्यादी द्रव्यांचा आपण वापर करू शकतो. मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याकरिता सर्व पशुपालकांनी आरोग्याच्या रक्षणासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट म्हणजे पीपीई किट वापरणे आवश्यक आहे.
1: म्हणजे आपल्या नजीकच्या काही दवाखाने असतील, पशुसंवर्धन अधिकारी असतील तर त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधून ते मार्गदर्शन घेऊ शकतात, नाही का सर?
0: अवश्य घेऊ शकते मॅडम. नजीकचा जो काही पशुवैद्यक दवाखाना असेल त्यांच्याशी संपर्क साधून मृत जनावराची जी काही शास्त्रीय पद्धतीने जी विल्हेवाट लावण्याची जी कार्यपद्धती ती आपण जाणून घेऊ शकतात. आणि पशुसंवर्धन विभाग आपणास योग्य ते जे काही महसूल विभागामार्फत त्यांना शवविच्छेदनासाठीचा जो दाखला असतो तसेच पंचनाम्याचा जो दाखला असतो त्याबाबत आपण मार्गदर्शन वेळोवेळी करू शकतो.
1: नक्कीच. आता सर, जेव्हा आपण कुक्कुट पक्षी पालन करतो तर ह्याच्यामध्ये काही वेगळी अशी काळजी घ्यावी लागते का त्यांची?
0: महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य पशुपालक हे परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसाय करतात. व्यावसायिक दृष्टिकोनातून जो कुक्कुटपालन केला जातो त्याची जी काही काळजी आहे आणि परसबागेतील काळजी आहे याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ज्याप्रमाणे आपण सांगितलं अगोदरच की घराची दक्षिण आपण डागडुची करतो तसंच व्यावसायिक कुक्कुटपालन करतात त्या घराची देखील डागडुची केली पाहिजे.
1: म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर करतात
0: कमर्शियल फार्मिंग आपण त्याला म्हणतो. तसेच परसबागेतील किंवा छोट्या प्रमाणात जे काही कुक्कुटपालन करतो त्याला आपण गादी पद्धत म्हणजे त्यांना खाली जमिनीवरती एक छोटासा थर आपण लावतो गव्हाच्या तुसाचा किंवा भाताच्या तुसाचा तर त्याला गादी पद्धत म्हणतात. तर त्यामध्ये पावसाळ्यामध्ये खास करून हे जे काही तूस असते किंवा ती गादी असते तिचं आलटून पालटून बदलून घेणे तसेच गर्दीप्रमाणे अंथरलेला तूस अथवा तत्सम पदार्थाचा योग्य प्रमाणात चुन्याची फक्की त्यात मिसळणे फार गरजेचे.

0: कारण की वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि आर्द्रता शोषल्यामुळे ही तिची तूस असते गादी पद्धतीमधील ती फार ओली होते आणि त्यामुळे अमोनिया गॅसचे प्रमाण वाढून पक्ष्यांना इतर तत्सम श्वसनाचे आजार होऊ शकतात आणि आर्थिक नुकसान त्यांना होऊ शकते.
1: बरोबर.
0: तसेच परसबागेतील कुक्कुटपालनामध्ये मोकळ्या जागेवरती जे काही दूषित पाणी साचलेलं आहे ते पिणार नाहीत पावसाचे साचलेले पाणी, याची पशुपालकांनी काळजी घ्यावी. तसेच पक्ष्यांचा गादीचा जो सामू म्हणजे आपण त्याला पीएच म्हणतो तो योग्य राहील यासाठी त्यांनी सुपर फॉस्फेट तसेच चुन्याची फक्की मिसळणे फार गरजेचे आहे. वातावरणातील तापमान सरासरी तापमानापेक्षा कमी असल्यामुळे पक्षीगृहात तापमान उबदार राहील याची काळजी पशुपालकांनी घ्यावी, कारण की दिवस लवकर मावळतो आणि ढगाळ वातावरणामुळे लवकर अंधार होतो आणि या दोन बाबींमुळे अंडी उत्पादनावरती विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यासाठी कृत्रिम प्रकाश ची उपलब्धता पशुपालकांनी करावी. तसेच कमर्शियल जे काही व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण अंडी व्यवसाय करतो यामध्ये जनरेटर सुस्थितीत असावे, जेणेकरून जनरेटर जर व्यवस्थित त्यांचे चालू असेल तर 12 ते 16 तास कंटिन्यू त्यांना प्रकाश भेटू शकतो.
1: अच्छा सर, आता आपण जनावरांमध्ये जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेणं आवश्यक आहे, तसंच म्हणजे कुक्कुट पक्ष्यांना सुद्धा करायला हवंय का?
0: हो, कुक्कुट पक्ष्यांनी ते अंडीतून जेव्हा उभवून छोटे पिलू नवजात पिलू तयार होते त्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांना आवश्यक ते लसीकरण करणं गरजेचं आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये त्यांना आवश्यक 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 प्रकारच्या लसीकरणांची गरज फार असते. त्यामुळे नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याला त्यांनी संपर्क करून आवश्यक ते कुक्कुटपालनाचे लसीकरण त्यांनी करून घ्यावे.
1: सर, आता ही जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तर याच्यामध्ये म्हणजे पशुधनाचं जर नुकसान झालं तर मग शासनाकडून काही मदत होत असते का?
0: महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाचा 27 मार्च 2023 एक शासन निर्णय आहे, यामध्ये केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषाच्या धर्तीवरती जी काही नैसर्गिक आपत्ती होते त्यात बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्त व्यक्तींना किंवा पशुधनाला जी काही मदतीचे दर आहेत त्याचे निकष त्यांनी तेथे दिलेले आहेत.
1: अच्छा.
0: यामध्ये राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढग फुटी, टोधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तींमध्ये पशुपालकांना नागरिकांना मदत अनुज्ञेय केलेली आहे.
1: अच्छा सर, हे झालं, परंतु अजून त्यामध्ये काही नव्यानं काही मुद्दे काही आलेले आहेत.
0: केंद्र शासनाने जे विविध 12 नैसर्गिक आपत्ती घोषित केलेले आहेत त्या व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींना देखील अंतर्भूत केलेले आहे आणि त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेले आहे.
1: सर, आता तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण जर दुधाळ जनावरं असतील आपल्याकडे तर त्यांच्या बाबत काय मदत मिळू शकते?
0: पशुधनाच्या नुकसानीकरिता शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आणि भूमिहीन पशुधन मालकांना आर्थिक सहाय्य त्यांनी शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जे दुधाळ जनावरांचं आपण विचारलात त्यामुळे त्यांनी शासनाच्या निकषानुसार 37,500 रुपये
1: अच्छा
0: प्रति मोठी म्हैस गाय यांना शासनाने देऊ केलेली आहे.
1: अच्छा. आणि आता ओढकाम करणारी जी जनावर आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: पशुपालकांकडे जशी दुधाळ जनावर असते तसेच ओढकाम करणारे जनावर देखील असते, तर त्यासाठी देखील शासनाने प्रति एक जनावर म्हणजे मोठा बैल असू द्या किंवा घोडा असू द्या त्याला 32,000 रुपये प्रति जनावर हे नुकसान भरपाई अनुज्ञेय केलेली आहे.
1: अच्छा.
0: शासनाने काय केलेलं आहे की जे काही छोटे वासरू, गाढव, शिंगरू, खेचर असतील यांना देखील प्रति जनावर 20,000 रुपये याप्रमाणे त्यांनी शासन मदत अनुज्ञेय केलेली आहे. आणि पक्ष्यांच्या बाबतीत आपण म्हणायला गेलो तर मोठी जी परसबागेतील कोंबडी असू द्या त्या मोठ्या कोंबडीसाठी प्रति पक्षी 100 रुपये याप्रमाणे त्याला मर्यादा शासनाने दिलेली 10,000 रुपये म्हणजे प्रति कुटुंब 100 पक्षींसाठी प्रति पक्षी 100 रुपये या दराने जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति कुटुंब मर्यादेत कोंबड्यांचा जर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला तर त्यांना शासन नुकसान भरपाई देते.
2: आपत्ती काळात पशुपालकांनी घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर अंशुमन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी

माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. ऐकूया कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: बालदोस्तांनो नमस्कार, कसे आहात? नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बालदोस्तांनो, वेळ झाली आहे आपले कार्यक्रम ऐकण्याची. चला तर आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत नागपूरची चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्यासोबत. अनुष्कानं आजवर अनेक पारितोषिकं पटकावली आहेत आणि प्रामुख्यानं त्यामध्ये 2025 खासदार क्रीडा महोत्सवात तिनं तिसरं पारितोषिक पटकावलं. शिवाय डिस्ट्रिक्ट लेवल मुलींच्या चेस चॅम्पियनशिपमध्ये तिनं नागपूर विभागाचं नेतृत्व सुद्धा केलं आणि नॅशनल अंडर 11 गर्ल्स चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तिनं सहभाग घेतलाय आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये अनुष्का विजयी झालेली आहे. तिच्या या चेसच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरच तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बातचीत करणार आहोत. आधी अनुष्काचं स्वागत करूया. अनुष्का, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सगळ्यात आधी आम्हाला उत्सुकता आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायची, तर तू सांग आम्हाला तुझ्याबद्दल.
1: माझं नाव अनुष्का देशपांडे आहे, मी 6व्या वर्गात शिकते, अजून मी सोमवार निकालच शाळेत आहे.
0: व्हेरी गुड. मग तुला चेस खेळण्याची आवड कधीपासून आहे?
1: कोविड-19 मध्ये, म्हणजे कोरोनामध्ये, माझा दादा म्हणत होता की शाळेकडनं आम्हाला ऑफर आलं होतं चेस क्लास लावायचे, तर माझा दादा बास्केटबॉल खेळायचा पण त्याला इंडिव्हिज्युअल स्पोर्ट बद्दल जास्ती वाटायचं, तर त्यांनी बाबांना म्हटलं की मला चेस लावून दे. अजून त्यांनी मला क्लास लावून दिला ऑनलाईन, अजून मला तिकडनं आवडलं. मग घराजवळच एक चेसचा क्लास होता श्रीवास्तव मॅमचा, तिकडे माझ्या बाबांनी लावून दिला मला क्लास आणि मला तो आवडला, मित्र मैत्रिणी सगळ्या, आणि आता पण मी तोच कंटिन्यू केलाय क्लास.
0: अच्छा, म्हणजे इतके वर्ष झाले तू श्रीवास्तव मॅमकडे शिकते आहेस, कसा अनुभव आहे तुझा शिकण्याचा?
1: खूपच मस्त अनुभव आहे. सगळ्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्सनी जे शिकवतात, अजून काही विचारलं क्वेरी म्हणजे, तर ते क्लिअर करून देतात एकदम चांगल्याने.
0: वा, मग तू म्हणतेस पॅटर्न वेगवेगळे शिकवतात, मग त्याबद्दल आम्हाला सांगणार.
1: पॅटर्न्स म्हणजे कधी ते एंड गेम्स घेतात, तर कधी प्लेइंग गेम्स घेतात, कधी ओपनिंग्स तर पझल्स, कधी शॉर्ट कॅल्क्युलेशन्स घेतात, या मग त्यांचे जुने स्टुडंट्स असतात ते कधी येतात, ते आम्हाला टॅक्टिकल प्रॉब्लेम्स देतात. अजून आम्ही कधी ऑनलाईन प्लेइंग गेम करतो. एक दिशांग दादा म्हणून दादा आहे, तो खूप हाय लेवलवर खेळतो, तर आम्ही कधी त्याचे गेम अनालाइज करतो. अजून अशा भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतो.
0: वा, म्हणजे इतक्या लहान वयात तू खूप पुढे गेली आहे चेस मध्ये असं म्हणायला हरकत नाही.
1: नाही, तसं नाही,
0: पण खूप आवडतोय तुला खेळ.
1: हो,
0: मग तुझा आवडता पॅटर्न कोणता?
1: मला सगळ्यात जास्ती शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, म्हणजे 3 मूव्ह 2 मूव्ह मिनिट असतात, कठीण असतात ते, पण खूप मजा येते त्याला करायला मित्रांमैत्रिणींसोबत.
0: अच्छा, म्हणजे खूप विचार करून खेळावं लागतं?
1: खूप विचार नाही पण म्हणू शकतो.
0: वा, मग तुझ्या घरी पण कोणी चेस खेळत का?
1: नाही, माझ्या घरी तसं कोणी चेस नाही खेळत, पण माझ्या दादाला आणि बाबांना चेस खेळता येतो थोडं थोडं.
0: मग तू घरी खेळते का सगळ्या दादा तुझ्या दादा बरोबर आणि बाबांबरोबर?
1: नाही, दादाला अभ्यास असतो आणि बाबा ऑफिस मध्ये असतात, तर कधी कधी मी ऑनलाईन गेम्स खेळून घेते. अजून मॅमचं होमवर्क असं दिलेलं पजल्स ते करते मी आपल्या आईसोबत.
0: वा, आणि मग शाळेतर्फे पण तू शाळेचं नेतृत्व केलं आहे कधी?
1: हो, मी शाळेकडनं इंटर स्कूल कॉम्पिटिशन खेळायला गेली आहे, त्याच्यात मला पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस मिळालं.
0: क्या बात है. कसा अनुभव असतो शाळेत जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेतली विद्यार्थिनी चेस चॅम्पियन आहे, कसं वाटतं त्यांना?
1: चांगलं वाटतं ते सगळ्यांना.
0: मैत्रिणी काय म्हणतात?
1: मैत्रिणी कॉंग्रेट्स करतात.
0: त्या म्हणत नाही तुला की आम्हाला पण शिकव म्हणून?
1: नाही, त्यांना चेस मध्ये तेवढा इंटरेस्ट नाही.
0: अच्छा,

0: तू ऍज वर अनुष्का खूप म्हणजे चॅम्पियनशिपसाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये गेलेली आहेस, मग काही एखादा अविस्मरणीय अनुभव आठवतोय तुला?
1: हो, आता म्हणजे अंडर 15 ते 2026 मध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं, त्याच्यात मी पहिली आली तर ते अविस्मरणीय सारखंच होतं. कारण की त्याच्यात मी एक मॅच हारली पण तिकडच्या टॉप बोर्डला मी हरवलं होतं एकदम चांगल्यापणे, म्हणून मला खूप चांगलं वाटलं. कारण की ती ताई खूप चांगली खेळायची आणि मी नेहमी हारायची तिच्यासोबत.
0: पण तू जिंकलीस त्यावेळेस?
1: हो, त्यावेळेस जिंकली तर मला खूप चांगलं वाटलं.
0: खूप छान. आणि स्पर्धा जिंकून आली की आई बाबा आणि दादा काय म्हणतात?
1: सगळे खूप खुश असतात. अजून मग घरी एकदम मजा मग उत्साह झालेला असतो.
0: क्या बात आहे. आणि मग काय आवडतं तुला खाऊ खायला?
1: आई जे बनवते ते आवडतं.
0: अच्छा. आणि सगळ्यात फेवरेट काय? मग
1: भेंडीची भाजी पोळी.
0: मग त्या दिवशी भेंडीची भाजी का?
1: नाही, तर आम्ही टुर्नामेंटच घेऊन जातो.
0: व्हेरी गुड. आणि मग तू आता चेसच्या प्रशिक्षणाबद्दल तर आम्हाला सांगितलंच की कोरोनापासून तू ज्या टीचरकडे जाते आहे त्यांच्याकडे तुझं चेसचं प्रशिक्षण सुरू आहे, मग तेव्हाची अनुष्का आणि आताची अनुष्का, तुला स्वतःत काही बदल वाटतो तुझ्या खेळण्यात?
1: हो, पुष्कळ बदल झालाय. तर मी साधे साधे मूव्ह सोडून द्यायची पण आता मला कळतात आणि आता मी विचार करून नाही खेळते जास्ती, तेव्हा काय भरभर खेळणं असायचं माझं.
0: आणि मग किती वेळ तुझा क्लास असतो हा?
1: माझा क्लास 3 ते 4 तास असतो. म्हणजे 5:30 ला जाते मी तर 8:45 पर्यंत येते.
0: अच्छा.
1: अजून कळते नाही कसा टाइम चालला जातो तिकडे, सगळे मित्र असतात तर.
0: खूप छान. आणि आता खूप अचीवमेंट तुला मिळालेले आहेत आजवर, मग त्याबद्दल आम्हाला सांग.
1: अचीवमेंट तसं काही नाहीये, कारण की चेसमध्ये गर्ल्स कॅटेगरीमध्ये तेवढी कॉम्पिटिशन नसते, पण तरी आमच्या कॅटेगरीत आहे तर प्लेयर्स लागण्यावर असतात. अजून पॉइंट आम्हाला 5 ते 6 बनवावं लागतात, त्यांनी प्राइज मिळतं. पण आधी अंडर 9 अंडर 11 मध्ये होती मी, तर तेव्हा तर म्हणजे एकदम आरामात भेटून जायचं मला प्राइज. पण आता थोडी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात,
0: आता हळूहळू कॉम्पिटिशन वाढते आहे. बरं, मग आता जर ऑन गोईंग तुझ्या कुठल्या स्पर्धा सुरू आहे याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि मग स्पर्धेची तू तयारी कशी करतेस हे पण जाणून घ्यायचं.
1: आता ऑन गोईंग टुर्नामेंट तर सध्या नाहीये, पण हा आता या रविवारी एक ब्लिट्सक्रिक म्हणून नागपुरातच आहे VNIT. मग त्याच्यानंतर जून मध्ये स्टेट आहे माझं सोलापूर मध्ये. अजून त्याच्यानंतर तर सध्या कोणते टुर्नामेंट नाहीये.
0: अच्छा.
1: आणि प्रॅक्टिस म्हटलं तर मी जास्तीत जास्त ओपनिंग आणि एंड गेम वर लक्ष देईल, कारण की तोच थोडा वीक पार्ट आहे माझा. मिडल गेम तर मी चांगल्याने हँडल करून घेते.
0: वा, अनुष्का नागपूरला तर तू बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, मग नागपूरच्या बाहेर कुठे कुठे गेली?
1: मी मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला रॅपिड टुर्नामेंट 2 खेळायला गेली आहे, तर त्याच्यात मला बेस्ट फिमेल मध्ये पहिल्यांदा 3rd प्राइज मिळालं होतं आणि कॅश मिळाली होती 1000 रुपये ट्रॉफी सोबत, आणि त्या रेटिंग ए प्लस झाली होती फर्स्ट टाइम. सेकंड टाइम मी गेली तर मी बेस्ट फिमेल मध्ये फर्स्ट आली, अजून मला 2500 कॅश प्राइज मिळालं.
0: किती छान. आणि मग घरी ट्रॉफीज आणि मेडल्स किती आहेत, मोजले आहे का?
1: हो, म्हणजे 50 पेक्षा जास्ती आहे.
0: वा वा, खूप छान. मग ते ठेवायला काही आईनी वेगळा शेल्फ करून घेतला असेल?
1: हा, म्हणजे शोकेस आहे त्याच्यात ठेवले, काही टीव्हीच्या खालच्या शेल्फ मध्ये अजून काही वरती ठेवले.
0: खूप छान. आणि मग आई बाबांचा कसा सपोर्ट असतो जेव्हा तुझ्या टुर्नामेंट असतात?
1: आई बाबांचा सगळ्यात जास्ती सपोर्ट असतो. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की चांगलं खेळ चांगलं खेळ. हारल्यावरही काही म्हणत नाही खूप, कारण की आई नेहमी सांगत असते हार जीत तर चालतच राहणार आहे, आपल्याला नेहमी पुढे लक्ष ठेवायचं.
0: नक्कीच, पार्ट ऑफ लाईफ आहे की
1: नाही? ते तर आहेच.
0: आणि मग चेस मध्ये तू कोणाला आदर्श मानते?
1: मी चेस मध्ये तसं दिव्या देशमुख आणि वैशाली आणि भरपूर प्लेयर्स आहेत, मॅग्नस कार्लसन सारखे. अजून काही आहे इंडियन प्लेयर्स, अर्जुन इरिग्यासी, प्रज्ञानंद सारखे.
0: अच्छा. तुला कोणाचा गेम बघायला आवडतो?
1: तसं तर मला मिखेल लालचा गेम बघायला आवडतो, कारण की तो खूप सॅक्रिफाईस देतो. अजून एवढा मस्त पैकी अपोनंटला हरवतो की काही सांगता येत नाही.
0: वा, तर तू अभ्यास आणि चेस ह्याचा कसं ताळमेळ राखतेस?
1: संध्याकाळी माझा चेसचा क्लास असतो, तर आणि शाळा पण 10 वाजताची असते, तर सकाळच्या टाइममध्ये थोडा अभ्यास करून घेते. अजून शाळेमध्ये जो असतो त्यांनीच, अजून परीक्षेच्या वेळेस जास्ती अभ्यास करते मी.
0: आणि कुठले विषय आवडतात मग तुला?
1: मराठी सगळ्यात जास्ती आवडतं.
0: अच्छा. आणि मग तुला स्वतःला भविष्यात कुठे बघायला आवडेल स्वतःला?
1: तसं तर मला वर्ल्ड चॅम्पियन मला बघायला आवडेल, कारण की ते सगळ्यात मोठं चेस प्लेअरचं एम असतं.
0: नक्कीच. आणि चेस खेळणं आणि अभ्यासाचं तर ताळतम्य तू सांगितलंच कसं राखतेस. तुला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं आहे पुढे भविष्यात जाऊन, मग त्यासाठी तुला कठोर परिश्रम करणं आवश्यक आहे. मग कशी तयारी करशील तू, काय वाटचाल आहे तुझी त्यासाठी?
1: त्यासाठी तर मिडल गेम, ओपनिंग एंड गेम जो पार्ट आहे चेसचा, त्याला स्ट्रॉंग करायचं.

0: ट्राई करेंगे. ओपनिंग्स, गेम्स, एनालिसिस, शॉर्ट कॅल्क्युलेशन्स, अजून टाईम प्रेशर कमी हो याची जास्ती मी प्रयत्न करेन, कारण की माझ्या टाईम प्रेशर खूप पटकन येतं. म्हणून
1: अनुष्का, चेस तर तू छान खेळतेस, अभ्यासही छान करते, मग त्याच्याशिवाय तुला कोणत्या हॉबीज आहेत का अजून?
0: हो, ड्रॉइंग आहे, गाणे ऐकणं आवडतं, आणि कधी कधी बॅडमिंटन खेळते फिजिकल फिटनेस साठी. अजून आता उन्हाळ्यात सकाळी मी स्विमिंगला पण जाते, तिकडे पण मस्ती चालतेच आमची.
1: आणि तुला मग ड्रॉइंग मध्ये काय काढायला आवडतं, कुठल्या प्रकारचे चित्र काढतेस तू?
0: साधीच.
1: बरं, आणि अनुष्का, आता आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप मित्रमैत्रिणी तुझ्या वयाचे तुला ऐकत असतील आणि ते सुद्धा जर चेस खेळत असतील तर काय सांगशील तू त्यांना?
0: ते चेस खेळत असतील तर त्यांनी ट्राय करायला पाहिजे. अजून चेस प्लेयरच्या लाईफ मध्ये एक पार्ट असतो की तो खूप गेम्स हारतो, पण त्यांनी एकदम मायूस होऊन सोडून नाही द्यायला पाहिजे, अजून ट्राय करत राहायला पाहिजे, म्हणजे पुढे काही ना काही नक्की होईलच.
1: नक्कीच. अनुष्का, आज तू आकाशवाणीच्या स्टुडिओत आली आणि आजवरचा तुझा चेस मधला जो प्रवास आहे त्याविषयी आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्याकडनं तुला आम्ही खूप शुभकामना देतो आणि पुन्हा भेटू लवकरच. तू आली त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्यू.
0: वेलकम.
1: आताच आपण चेस चॅम्पियन अनुष्का देशपांडे हिच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली. बालदोस्तांनो, आता श्रेयस मुंजे या मित्राचं तबला वादन आपण ऐकूया.

वा क्या बात है, श्रेयस मुंजेचं सादरीकरण उत्तमच होतं. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका ताई आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

गीतबहार कार्यक्रमात त्यानंतर थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मा दा देवका ते यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

0: ला रे।
1: कलंक शोभा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं।

गीतबहार कार्यक्रमात त्यानंतर प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं आहे.

कलंक शोभा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकूया. संगीत सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीत आनंद घन यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम मालिका विशेष.
1: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 12वा भाग आता प्रसारित करत आहोत. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र

अरे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, 11व्या भागात सांस्कृतिक दर्शन याविषयी आपण ऐकलं होतं. आजच्या या भागातही याच विषयावर.

0: ए युरेका युरेका, अगदी आर्किमेडिस सारखं ओरडावंसं वाटतंय मला. युरेका, विमान अगं विमान.
1: ओरडा ओरडा, चांगले मोठ्याने ओरडा.
0: मग
1: अहो आर्किमेडिस, पण कसला शोध लागलाय तुम्हाला ते तरी सांगा.
0: अगं बघ ना, या श्लोकामध्ये विमानांचा अगदी स्पष्ट उल्लेख केलाय.
1: असं? कोणता श्लोक रे बाबा?
0: अगं हा बघ ना, भासाच्या अभिषेक नाटकातला. गर्भागार विनिष्कुटेशु बहुशः शाला विमानादिषु. बघ बघ, अगदी पक्का उल्लेख आहे यात विमानाचा.
1: थांबा थांबा.
0: का?
1: एकदम अर्थाकडे जाण्याआधी तो पूर्ण श्लोकच ऐकूया ना आपण. काय
0: असं करायचं? मग ऐकूया.
2: गर्भागार विनिष्कुटेशु बहुश शाला विमानादिषु स्नानागार निशाचरेंद्र भवन प्रासाद हर्मेषु च पानागार निशांत देश विवरेषु आक्रांतवान अस्म्यहम् सर्वं भो विचितं न चैव नृपते पत्नी मया दृश्यते.
1: ऐकलास पूर्ण श्लोक?
0: ऐकला की.
1: सीतेच्या शोधात असलेल्या मारुतीनं केलेलं हे लंकेचं वर्णन आहे. आणि त्यात विमानांचा म्हणजे एरोप्लेन्सचा उल्लेख मुळीच केलेला नाहीये.
0: नाही काय, मग तो शब्द नाही का विमानादिषु?
1: काय रे, फार घाई बाबा तुला एका शब्दाच्या सुतावरून विमानविद्येचा स्वर्ग गाठायची. अरे त्या श्लोकात सांगितलेल्या इतर शब्दांचे अर्थ पाहशील की नाही जरा? लंका शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमारतींचे उल्लेख आहेत ते.
0: बर.
1: मारुती म्हणतो घरांची माजघर, बागा, खोल्या, मनोरे, स्नानगृह, राजवाडे, राजाच्या रात्रीच्या वस्तीचे वाडे, जनानखाने, मद्यपानगृह, आरामघर यांच्या अगदी कानाकोपऱ्यात जाऊन आलोय मी.
0: बर.
1: सगळं पाहून झालं पण रामरायाची पत्नी मात्र मला कुठेही दिसली नाही. आता यात बाकीचे सगळे शब्द शहराचे इमारतीचे वेगवेगळे भाग दाखवतात. यातला विमान हा शब्द मनोरा या अर्थाने वापरलाय. कळलं? आकाशात उडणारं विमान या अर्थाने नाही. प्राचीन स्थापत्यशास्त्रात मनोरा, देवळाचं शिखर अशा अर्थांनी अगदी कायम वापरला जाणारा शब्द येतो.
0: झालं सगळं ओंफस. मला वाटलं विमानाचा निदान रावणाच्या पुष्पक विमानाचा उल्लेख असेल तो.
1: छे रे बाबा, पुष्पक विमान एकच होत. त्याचा उल्लेख पुष्पक असा नाव घेऊन आणि एकवचनात येतो प्रतिमा नाटकात.
0: बर.
1: ते विमान राहू दे तुझं. अरे वेगवेगळ्या प्रकारचे राजवाडे, त्यांचे मनोरे, अंतःपुर, बागा, साधी घर, माजघर अशा किती प्रकारच्या वास्तूंचा उल्लेख आहे या एका श्लोकात.
0: हो ना,
1: हे पाहणं कमी महत्वाचं आहे का?
0: नाही.
1: आणि रावण हा तर साक्षात राजा. त्याचा वाडा चांगला चिरेबंदी, कोरीव खांब असणारा, बाहेरच्या बाजूने सज्जे म्हणजे बाल्कनी असलेला, दगडी भिंतींवर तरतरेची शिल्प आणि आकृत्या खोदलेला, भोवती मोठमोठ्या बागा असलेला असा होता.
0: मला वाटतं त्या अभिमारकाचा सासरा कुंतीभोज आणि चंड प्रद्योत महासेन यांच्या राजवाड्यांची वर्णनं येतात तीही अशाच प्रकारची आहेत. याशिवाय गाई गुरांचे गोठे, घोड्यांचे तबेले, हत्तींच्या पागा अशा अनेक प्रकारच्या इमारती वापरत असणार नाही का त्या काळात?
1: हो ना. आणि सधन लोकांच्या घराची रचनाही आजच्या चौसोपी वाड्यासारखी असायची.
0: म्हणजे कशी?
1: म्हणजे मोठा दरवाजा, लहानशी दिंडी, त्यातून आत गेलं की मोठा चौक, त्या चौकाच्या चारही बाजूंना खोल्या, आणि मोठा वाडा असेल तर दुसऱ्या चौकात जायचा रस्ताही.
0: बर.
1: दुसऱ्या

0: त्या चौकात पुन्हा चारही बाजूनी खोल्या अशी चतुशाल रचना असायची घरांची.
1: अशा घरांना कुट्टीम म्हणजे चांगली घडवलेली फरशी किंवा लादी बसवलेली असे. भिंतींना चुना दिलेला असे, चित्र काढलेली असत, घरांच्या दारांवर पानाफुलांची तोरणं लावलेली असत. शक्य असेल तर घराभोवती बाग असायची, त्या बागेत कदाचित एखादी विहीर असायची. असं मोठं ऐश्वर्याचं दर्शन घडवत असत ही घर.
0: इंद्र, वरुण, अग्नी, सोम, सूर्य अशा जुन्या वैदिक देवता काहीशा मागे पडलेल्या होत्या.
1: बर.
0: आणि नव्या देवतांचा उदय होत होता. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचे नवीन विधी तयार होत होते. विविध देवतांच्या उपासकांचे संप्रदाय निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती.
1: नव्या देवतांचा उदय, देवतांच्या संप्रदायांची निर्मिती, हा काय प्रकार आहे? जरा स्पष्ट करून सांग ना. हे
0: सांगते. जैन आणि बौद्ध धर्मांचा उदय झाला त्यानंतर, म्हणजे साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वीच्या 4थ्या शतकापासून यज्ञाची जागा पूजा, नामसंकीर्तन, स्मरण, ध्यान अशा गोष्टींनी घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: देवतेची भक्ती करणं अशी एक नवीनच संकल्पना रूढ व्हायला सुरुवात झाली होती.
1: भक्ती ही नवीन संकल्पना?
0: हो.
1: म्हणजे वेदांमध्ये किंवा यज्ञामध्ये भक्तीचा आविष्कार नाहीच की काय?
0: नाही, तसं नाही.
1: मग
0: वेदांमध्ये काही ठिकाणी भक्तीचा आविष्कार जरूर आहे.
1: बर.
0: पण वेदाचा मुख्य भर आहे तो देवतांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून आपल्याला हवं ते मिळवण्यावर.
1: बर.
0: मग ते राज्य असो, पशुधन असो, नाहीतर स्वर्ग असो. पण त्यानंतर निर्माण झालेली भक्तीची कल्पना ही जास्त व्यापक स्वरूपाची आहे.
1: बर.
0: म्हणजे आपल्या आराध्य दैवताच्या जवळ जाणं, त्याच्यात सामावून जाणं,
1: म्हणजे आपल्या आराध्य दैवताकडून काहीही न मागता त्यालाच आपलंसं करणं.
0: हा.
1: त्यासाठी नामसंकीर्तन करणं, व्रतवैकल्य करणं, देवाचं स्वरूप समजावून घेणं आणि शेवटी त्या आराध्य दैवतातच विलीन होण्याची इच्छा करणं. अच्छा, म्हणजे नंतर संत परंपरेने जी भक्ती सांगितली आहे ती या नव्या प्रकारची भक्ती आहे. बरोबर ना?
0: बरोबर. आता तुझ्या लक्षात यायला लागले. बरोबर. असे जे देवतांचे आणि भक्तीचे नवीन संप्रदाय भासापूर्वी 1-2 शतकं आधी उदयाला आले, त्यातला एक मुख्य संप्रदाय म्हणजे नारायणीय धर्म.
1: बर.
0: या नारायणीय धर्मात वासुदेव म्हणजेच नारायण, कृष्ण हा मुख्य देव आहे.
1: बर.
0: मग त्या वासुदेवाबरोबरच त्याचा मोठा भाऊ संकर्षण म्हणजे आपला बलराम यालाही देवत्व दिलंय भासानी.
1: हा हा हा हा. म्हणूनच विष्णूचे अवतार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वराह आणि नरसिंह याचाही उल्लेख केलाय भासानी.
0: हा.
1: आणि रामाच्या जीवनावर तर 2 नाटकांची रचनाही केलेली आहे.
0: हो ना.
1: पण तरी त्यानं दाखवलेला राम आणि कृष्ण यांच्यात मला थोडा थोडा असा फरक वाटतो. बर का?
0: हो, फरक आहेच त्यांच्यामध्ये. भासाचा कृष्ण हा अगदी परिपूर्ण दैवत म्हणून येतो.
1: बर.
0: आणि अगदी पितामह भीष्मांपासून ते दुर्योधनाच्या द्वारपालापर्यंत सगळ्यांनाच त्याचे बालपणापासूनचे पराक्रम माहिती आहेत, त्याच्यातलं देवत्व माहिती आहे. पण रामाचं मात्र तसं नाही. बर का? भासाचा राम हा अगदी साधा सुद्धा माणूसच आहे. त्याच्या अंगात श्रेष्ठ गुण आहेत, त्यामुळे तो मनुष्य आणि देवता यांच्या मधल्या अवस्थेला पोहोचलेला आहे.
1: बरोबर.
0: देवता विष्णूचा अवतार म्हणून राम मानला गेला तो भासानंतर काही काळानंतर.
1: नाही, पण काय ग, हे सगळं जेव्हा घडलं, जे धर्माचं नवं स्वरूप, नव्या देवता, तेव्हा मुळातली यज्ञ संस्कृती ही लयाला गेली का?
0: नाही रे बाबा, तसं मुळीच नाहीये. यज्ञ करणारे लोक ते करतच राहिले. आता पंचरात्र नाटकातला दुर्योधन एक यज्ञ नाही का करत? त्या यज्ञापासून तर सुरू होतं कथानक. तसं असलं तरी नव्या पद्धतीचा धर्म पाळणारे लोक त्या पद्धतीने देवतांची आराधना करायला लागले.
1: बर.
0: आणि त्या दोघांचाही संगम होऊन विष्णूच्या आराधनेसाठी करायचे नवीन यज्ञही तयार झाले.
1: बर बर बर बर. हा, त्या धर्माचं स्वरूप सांगणाऱ्या शिवमहिमन स्तोत्रातल्या त्या एका ओळीचा अर्थ आता तू हे बोलल्यावर माझ्या थोडं थोडं लक्षात यायला लागला.
2: रुचीनाम वैचित्र्या ध्रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरणव इव.
1: तो भक्त देवाला सांगतो की आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी लोक तुझी उपासना करतात आणि सगळ्या नद्या स्वतंत्रपणे वाहत येऊन शेवटी जशा एकाच समुद्राला मिळतात तशी सगळी माणसं आपापल्या मार्गानं प्रवास करून शेवटी तुझ्याकडेच येऊन पोहोचतात.
0: बरोबर.
1: वा, काय व्यापक दृष्टिकोन आहे धर्माकडे पाहण्याचा. नाही
0: मग, लोकांना मृत्यूपासून दूर ठेवण्याचा, रुग्णांची मानसिक स्थिती चांगली राखण्याचा, त्यांना चांगलं आयुष्य जगायला मदत करण्याचा प्रयत्न आरोग्यशास्त्राद्वारे केला जात असे. चंगेरिका, बकुळ, कदंब अशा प्रकारच्या काही वनस्पती औषधी गुणधर्माच्या असल्याचं भास आपल्याला सांगतो.
1: मुळात प्राचीन काळातल्या लोकांचा आहार हा जास्त आरोग्यपूर्ण, अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर त्यात अधिक प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स होती. दूध, दही, लोणी, तूप या पदार्थांचा वापर सढळ हाताने केलेला असायचा.
0: बरोबर आहे.
1: मध आणि गुळ हे पदार्थ गोडवा आणायचं काम करायचे. मांसाहार हा वर्ज्य नव्हता, पण तो केलाच पाहिजे असं मात्र मानलं जात नसे. शाकाहारी असणारी अनेक माणसं त्याही समाजात असायची.
0: हो, भासाचा विदूषक हा अगदी चवी चवीनी आणि भरपूर खाणारा मोदक मल्लक, म्हणजे लाडवांची करंडीच्या करंडी फस्त करण्याची इच्छा धरणारा, अन्न पदार्थांच्या वासानी तोंडाला पाणी सुटणारा असा दाखवलेला
1: आहे. क्या बात आहे.
0: आश्चर्यकारक अशी एक गोष्ट मात्र आहे.
1: काय?
0: प्राचीन काळात भाज्यांचं उत्पादन त्या मानाने कमी होतं. लोकांच्या आहारात भाज्यांचं प्रमाण आजच्यापेक्षा खूपच कमी होतं असं दिसतं.
1: किंबहुना एखादा मनुष्य शाकप्रिय, म्हणजे ज्याला भाज्या आवडतात असं आहे, असं म्हटलं की त्याचा अर्थ त्याला दूध आणि दुधाचे पदार्थ परवडत नाहीत, तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे असं होत असे. त्यामुळेच भासाच्या नाटकात आहाराच्या पदार्थांमध्ये भाज्यांचा उल्लेख येत नाही असंच दिसतं.
0: हा, म्हणजे भाज्यांची ही कमतरता कदाचित फळं खाऊन दूर केली जात असेल. बोर, जांभळं, आंबा, म्हणजे गावरान आंबा बर का,
1: रायवाळा.
0: आज आपल्याला मिळतो तो कलमी आंबा नाही. अशा काही फळांचा वापर त्या मनाने जास्त प्रमाणात होत असला पाहिजे.
1: त्यावेळेला कशाला, दुष्काळ पडलेला असताना आणि भाज्या उपलब्ध नसताना अगदी आजही करवंद, बोर, कवठ, कैऱ्या यांचा वापर भाज्यांच्या ऐवजी केला जातोच की ग्रामीण भागामध्ये.
0: हो ना. भासाच्या नाटकात माणसाच्या रोजच्या जगण्या वागण्याचे आणखीही संदर्भ येतात. उदाहरणार्थ वाहतुकीची साधनं, सामान आणि माणसांच्या वाहतुकीसाठी बैलांचा आणि बैलगाड्यांचा वापर केला जात असे.
1: बरोबर.
0: गाढवं आणि गाढवांच्या गाड्याही वापरात होत्या. बोजड सामान हत्तीवर लादून नेलं जात असे. आणि राजे, रजवाडे, श्रीमंत लोक हे हत्तीवर बसणं पसंत करत असत.
1: बरोबर. भासानं उल्लेख केला नसला ना तरी उंटाचा वाहन म्हणून वापर होत होता हे अगदी प्रसिद्धच आहे. हे सगळे प्राणी आणि वाहनं सैन्यात, युद्धात वापरली जात असत. रथ, हत्ती, पायदळ आणि घोडदळ हे सैन्याचे महत्वाचे विभाग असत. भासाच्या नाटकात दिसणाऱ्या सेना विभागांची आणि युद्धाच्या डावपेचांची माहिती ऐकायची तुला?
0: हो हो, ऐकायची ना.
1: मग आपण ते श्रीनंद बापट यांनाच सांगूयात.
0: हो तर.
3: हत्ती हा भारतीय राजांचा अत्यंत आवडता प्राणी. गमतीची गोष्ट अशी की हत्तीच्या ज्या दोन प्रमुख जाती आहेत, आशियाई आणि आफ्रिकी, त्याच्यापैकी फक्त आशियाई हत्तीच माणसाळवला जातो. आफ्रिकी हत्ती हा रानटीच राहतो. आणि हत्तीला सेनेच्या अग्रभागी ठेवून त्याच्या मागे पायदळ, त्याच्या मागे घोडदळ आणि या हत्तींच्या रांगांच्या दोन्ही बाजूंना रथदळ असं ठेवून व्यूहरचना केली जात असे. उदयन हा राजा हत्तींना शिकवण्यात अत्यंत पटाईत होता अशा स्वरूपाचं वर्णन आपल्याला सापडतं. आणि युद्धांमध्येही त्याचा भरपूर उपयोग केल्याचं आपल्याला दिसतं. किंबहुना दुर्योधनाला कर्णाने हत्तीची उपमा दिली असं आपल्याला दिसतं. आणि दुर्योधन कसा आहे तर तो गज इव बहुदोषो मार्दवे नैव वाह्या, म्हणजे हत्ती जर पिसाळला तर तो जसा नियंत्रणात राहत नाही तसा असलेला आणि ज्याला चुचकारून चुचकारून वळणावर आणावं लागतं असा हत्ती असतो आणि तसाच हा दुर्योधन आहे असं वर्णन कर्ण करतो. भासाच्या नाटकांमध्ये तर जिवंत हत्तीचा उपयोग आहेच, पण तसा एका हत्तीच्या मॉडेलचा सुद्धा उपयोग केलेला आहे. म्हणजे चंडप्रद्योत महासेनानी एक लाकडी हत्ती करून घेतला आणि त्या लाकडी हत्तीमध्ये सैनिक लपवले, त्या सैनिकांनी उदयनाला पकडलं अशी ती कथा आहे. एक मात्र आश्चर्याची गोष्ट आहे की महाभारताच्या कथानकामध्ये हत्ती आहे, भासाच्या सुद्धा महाभारताच्या नाटकांमध्ये हत्ती आहे किंवा इतर नाटकांमध्ये आहे, परंतु रामायणामध्ये हत्ती नाही. रामाच्या सैन्यात तर हत्ती नाहीच, पण ज्याचं मुळी वास्तव्यच लंकेमध्ये म्हणजे हत्तींच्या प्रदेशात आहे अशा रावणाच्या सैन्यात सुद्धा हत्ती नाहीत. आणि त्यामुळे भासाच्याही रामकथेवरच्या नाटकांमध्ये हत्ती नाहीत. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. सैन्याचा दुसरा प्रकार म्हणजे रथांचा. दोन घोड्यांचे

0: दोन चाकांचे रथ हे युद्धासाठी वापरले जात असत. ध्वज, फुलांच्या माळा वगैरे लावून ते चांगले अलंकृत केले जात असत. आणि त्याच्यावरचा सारथी म्हणजे अगदी शब्दशः घोड्यांचं हृदय जाणणारा आणि रथीचंही हृदय जाणणारा असा असला पाहिजे असं वर्णन सापडतं. शल्य हा तशा प्रकारचा सारथी होता हे भास आपल्याला दाखवून देतो. पुढे पुढे असं झालं की चार घोड्यांचे रथ आले. अर्थात हे चार घोड्यांचे रथ म्हणजे दोन घोडे, त्या दोन घोड्यांच्या मागे दोन घोडे आणि त्यांच्या मागे रथ असे असायचे. रथांच्या खालोखाल दुसरं महत्त्वाचं साधन युद्धाचं म्हणजे साक्षात पायदळ. इतर सगळी दळं असली आणि त्यांनी पराक्रम केला तरीसुद्धा त्यांनी जिंकलेल्या मुलखाचा ताबा घेणं, अवजड सामान वाहून नेणं, पाण्यामध्ये म्हणजे समुद्रात किंवा नदीमध्ये भराव घालणं अशी सगळी कामं पायदळच करत असे. अडचणीच्या ठिकाणी युद्ध करायचं असेल तर पायदळाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. भासानी पायदळाला फारसं महत्त्व दिल्याचं आपल्याला आढळत नाही, पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी तिथे आढळतात. म्हणजे सैनिकांची रोज कवायत होत असे, निदान हजेरी घेतली जात असे असं आपल्याला दिसतं. अभिषेक नाटकामध्ये अशा प्रकारचं बलपरीक्षण म्हणजे सैन्याचं निरीक्षण चालू असताना ज्यांची नावं पुस्तकामध्ये म्हणजे रजिस्टरमध्ये नोंदलेली नाहीत अशा प्रकारचे दोन वानर सैनिक हे सापडले आणि विभीषणाने त्यांना ओळखलं की ते वस्तुतः रावणाच्या सैन्यात असलेले राक्षस शुक आणि सारण हे आहेत आणि ते हेरगिरी करण्यासाठी रामाच्या सैन्यात आलेले आहेत. आणि मग त्यांनी त्यांना पकडलं आणि रामापुढे हजर केलं आणि रामानी त्यांना सोडून दिलं. एक प्रकारे हे अवदार्याचं तर होतच होतं, पण रावणावर काहीसा मानसिक दबावही त्यामुळे पडेल अशी रामाची अपेक्षा होती आणि ती यशस्वी ठरली असं आपल्याला दिसतं. त्याच्याशिवाय सैन्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे घोडे. कर्णाच्या तोंडी असा उल्लेख आहे की घोडे म्हणजे साधनम राजलक्ष्म्या, राजलक्ष्मीचं साक्षात साधन वाहन म्हणजे घोडे. आपल्याला कंबोज प्रदेशातून म्हणजे अफगाणिस्तानमधून, सिंधू प्रदेशातून म्हणजे सिंधमधून किंवा त्याच्या पलीकडच्या बल्ख प्रांतातून घोडे आणल्याचा उल्लेख सापडतो. आणि त्याचबरोबर तुरग पतयो वर्म रचिता, वर्म म्हणजे चिलखत घातलेलं घोडदळ याचाही उल्लेख आपल्याला भासाच्या नाटकांमध्ये सापडतो. वस्तुतः ही दोन्ही दळं म्हणजे साधं घोडदळ, चिलखती घोडदळ आणि मगाशी ज्या पायदळाचा आपण उल्लेख केला ते चिलखती पायदळ ही ग्रीक सैन्यामध्ये फार महत्त्वाची दळं होती. कदाचित ते सैन्य पाहिल्यानंतर भासानी त्यांचा उल्लेख हा आपल्या नाटकांमध्ये केलेला असेल. एक आश्चर्याची गोष्ट आहे ती म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये नौसेना ही जवळजवळ नव्हतीच असं म्हटलं तरी चालेल. रामाने समुद्र ओलांडलाय, परंतु तो खुद्द समुद्राच्या सहाय्याने किंवा भराव घालून सेतू बांधून. त्याच्याकडे नौदल नाही आणि लंकेवर राज्य करणाऱ्या रावणाकडेही नौदल नाही. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हेर व्यवस्था मात्र दोन्ही बाजूंना आहे असं आपल्याला दिसतं आणि कौरवांना पांडवांना सुद्धा एकमेकांच्या सैन्यामधल्या ज्या बातम्या समजत असतात त्यावरून काहीतरी हेरगिरीची व्यवस्था त्यांच्याकडे होती असं म्हणता येतं. युद्धाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे व्यूहरचना. ही अर्थातच धर्मयुद्धामध्येच उपयुक्त आहे. म्हणजे समजा असं आहे की एखाद्या सैन्याने चक्रव्यूह रचला आणि दुसरं सैन्य बाजूलाच उभं राहिलं, ते समजा त्याच्यामध्ये शिरलंच नाही तर त्या चक्रव्यूहाचा काही उपयोग होणार नाही. पण प्राचीन धर्मयुद्धाची जी कल्पना होती त्यामध्ये असं होतं की आव्हान दिल्यानंतर दुसऱ्या सैन्याने ते स्वीकारलंच पाहिजे. त्यामुळे ह्या प्रकारची व्यूहरचना करून होणारे युद्ध होत असत. भासाने मात्र व्यूहांना काही फारसं महत्त्व दिलेलं नाही, मात्र धर्मयुद्धाचे काही नियम हे त्यांनी सांगितलेले आहेत की ज्याने शस्त्र खाली ठेवलं आहे त्याला मारू नये, युद्ध करायचं तर तुल्य सैनिकाने तुल्य सैनिकाबरोबर म्हणजे ज्याच्या हातात गदा आहे त्याने दुसऱ्या गदा धारण करणाऱ्या सैनिकाबरोबर, त्याच्यानंतर धनुष्यबाण वापरणाऱ्यांनी धनुर्धाऱ्याबरोबर असं युद्ध केलं पाहिजे असे नियम त्यांनी सांगितलेले आहेत. किंबहुना भासानी युद्धाला यज्ञच मानलेला आहे आणि तो म्हणतो की हत्तीच्या सोंडा हे ज्याच्यामध्ये यूप आहेत, बाण हे ज्याच्यामध्ये दर्भ आहेत, ज्याच्यामध्ये वैराचाच अग्नी पेटलेला आहे, ज्याच्यामध्ये ध्वजांच्या कनाती लावलेल्या आहेत यज्ञशाळेला आणि ज्याच्यामध्ये शंखनाद हाच मंत्रोच्चार आहे आणि ज्याच्यामध्ये पशूंच्या आणि मनुष्यांच्या आहुती दिल्या जात आहेत असा हा युद्धाचा यज्ञ आहे. ही भावना घेऊन भास स्वतःच्या नाटकाची रचना करतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कपट कारस्थानं ही फारशी नाहीत. अर्थात तरी भासाला दोन तीन ठिकाणी ती टाळता आलेली नाही. म्हणजे दुर्योधन पडल्यानंतर अश्वत्थामा पांडवांवर जो रात्री हल्ला करतो सौप्तिक पर्व महाभारतातलं, तर त्याचा ओझरता उल्लेख भासाच्या उरुभंग नाटकामध्ये येतो. किंवा राम आणि लक्ष्मण यांची कृतक मस्तक म्हणजे खोटी अशी बनवलेली डोकी ही घेऊन रावण सीतेला फसवू पाहतो, अर्थात सीता फसत नाहीच आणि तेवढ्यात इंद्रजीत पडल्याची बातमी येते, त्यामुळे तो सगळा प्रसंग संपतो. पण बाकी डावपेच कपट ही भासाच्या युद्धांमध्ये नाहीत कारण मूळच्याच कथानकांमध्ये ती फारशी नाहीत. ही मंडळी युद्धामध्ये शस्त्र काय वापरत होती, तर अर्थातच धनुष्यबाण हे महत्त्वाचं शस्त्र होतंच. मग बाण चालवताना धनुष्याची प्रत्यंच्या हाताला लागून काही जखमा होऊ नयेत यासाठी ती मंडळी अंगुस्थानं घालत असत असा उल्लेख सापडतो. धनुष्यबाणाच्या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे भाले हे असायचे, मग त्याच्यामध्ये शक्ती, प्रास, तोमर, हाटक, भिंदीपाल, कुंत असे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आपल्याला सापडतात. त्यांच्या लांबीप्रमाणे ही नावं दिली गेलेली आहेत. त्याशिवाय अत्यंत पातळ परंतु संपूर्ण लोखंडाचा असलेला भाला, लाकडी काठीला समोर पातळ लावलेला असा भाला, असेही त्यांचे प्रकार सांगता येतात. चक्राचा उल्लेख सापडतो पण प्रत्यक्षात युद्धामध्ये त्याचा उपयोग फारच थोडा होत असला पाहिजे. त्याच्याशिवाय गदा आपल्याला मिळते, अर्थात आपली गदेच्या बद्दलची जी चकचकीत आणि धातूची अशी कल्पना असते ती मात्र तितकीशी बरोबर नाही. वास्तविकपणे गदा ही व्यायामाचे जशा त्या मोगऱ्या किंवा मुदगर असतात तशा प्रकारची लाकडी असायची. त्याच्याशिवाय ढाली तलवारींचा उल्लेख सापडतो आणि एका असी यष्टी नावाच्या शस्त्राचाही उल्लेख सापडतो आणि एका देवदंड नावाच्या शस्त्राचा विशेष उल्लेख येतो, तो समजावून घेतला पाहिजे. देवदंड म्हणजे खिळे लावलेली गदा. त्याच्याशिवाय नाराच नावाच्या बाणाचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि नाराच म्हणजे चंद्रकोरीसारखं टोक असणारा बाण आणि तोही अतिशय प्रभावी असा ठरत असणार हे निश्चित. भासाची युद्धाच्या बद्दलची कल्पना ही खरं म्हणजे कर्णभारतल्या त्याच्या एका श्लोकावरून आपल्याला कळते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम उभे बहुमते लोके नास्ति निष्फला तारणे. युद्धामध्ये जिंकलास तर प्रश्नच नाही पण मृत्यू पावलास तरी स्वर्गाला जाशील, या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत, त्यामुळे रणामध्ये लढणं हे कधीही निष्फळ ठरत नाही अशा प्रकारची युद्धाविषयीची भासाची भावना आहे.
1: सैन्य युद्ध हा फार महत्वाचा विषय आहे साहित्याच्या आणि इतिहासाच्याही अभ्यासात.
2: भास बाबा, थोडी बाजूला ठेव तुझी सैन्य युद्ध वगैरे मारामारीची आवड
1: का?
2: अरे आता थोडं काहीतरी कला, क्रीडा, उत्सव यांच्याविषयी काही बोलशील की नाही?
1: अगं तो तर माणसाच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य भाग आहे.
2: मग
1: संगीताबद्दल बोलायचं तर गाणं, वीणा, बासरी वाजवणं अशा गोष्टींचा भासाच्या नाटकात समावेश आहे. पण कालिदासाच्या साहित्यात संगीताचं महत्व जितकं आहे तितकं ते भासाच्या नाटकाच्या संहितांमध्ये दिसत नाही.
2: घराच्या भिंतींवर आणि चित्रफलकावर म्हणजे कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचा उल्लेख भास करतो.
1: बरोबर.
2: युद्धापूर्वी शिष्टाईसाठी कृष्ण येणार असताना द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं चित्र दुर्योधन भर दरबारात पाहत राहतो असा एक प्रसंग रंगवला त्यानं. त्याचबरोबर उज्जैनहून पळून गेलेल्या वासवदत्त आणि उदयन यांच्या चित्रांचा विवाह समारंभ करून ती चित्र कौशांबीला उदयनाकडे पाठवली जातात असंही तो दाखवतो.
1: हो ना, दाखवतो ना.
2: ही दोन्ही चित्र अगदी हुबेहूब उतरली असणार.
1: बरोबर.
2: चित्रात दाखवलेल्या स्त्रीला ओळखून तिच्यासारखीच दिसणारी एक जण इथेच माझ्याजवळ राहते असं म्हणून पद्मावती वासवदत्तेला घेऊन येते ते काय उगीच?
1: अगं तीन चार मोठे उत्सव भासाच्या नाटकात दिसतात आपल्याला. उत्सवाला भासानी काय शब्द दिलाय माहितीये?
2: काय?
1: मह.
2: याच मह शब्दाला आपण आणखी उत्सव हा शब्द जोडलाय आणि तयार केलाय नवा शब्द.

0: महोत्सव.
1: इंद्रमह म्हणजे इंद्राची पूजा करण्याचा दिवस. पाऊस चांगला पडावा, चारा पिकं चांगली यावीत म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालकांनी इंद्राची पूजा प्रार्थना करायची असं त्याचं स्वरूप. तसाच आणखीन एक मह म्हणजे धनुर्मह, म्हणजे धनुर्विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य प्रकट करण्याचा दिवस, स्पर्धेचा दिवस.
0: याचं नाव जरी धनुर्मह असं म्हणजे फक्त धनुर्विद्याशी संबंधित असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात युद्धाच्या सगळ्याच प्रकारांची प्रात्यक्षिक आणि स्पर्धा होत असणार त्यावेळी.
1: बरोबर. त्याशिवाय मग रथांच्या शर्यती, कुस्ती, स्वतः निशस्त्र असताना माजलेल्या हत्तीशी साठमारी करणं असे काही हदघाईचे धोक्याचे खेळही आपल्याला या भासाच्या साहित्यात दिसतात.
0: चालला पुन्हा हदघाई, कुस्ती, साठमारी करायला.
1: म्हणजे काय?
0: अरे जरा काहीतरी रसिक माणसासारखं बोल.
1: नाही, तो मक्तात तुझ्याकडे आहे ना. मग तू सांग ना जरा एखाद्या चांगल्या उत्सवाबद्दल.
0: एक का दोन सांगते?
1: हो सांग सांग सांग.
0: गोप आणि गोपी यांचं हल्ली सकं नृत्य दिसतं आपल्याला बालचरितात. ते नृत्य पाहून हरखून गेलेला वृद्ध गोप विसरता येणार नाही इतका छान उतरलाय भासाच्या लेखणीतून. त्याशिवाय आणखी एक अतिशय विलक्षण उत्सव आपल्याला चारुदत्त नाटकात दिसतो.
1: कोणता?
0: बहुधा वसंत ऋतूच्या सुरुवातीला येणारा. त्याचं नाव कामदेव अनुयान.
1: बर.
0: म्हणजे कामदेवाचं अनुकरण करणं.
1: बर.
0: तरुण तरुणी या दिवशी मुक्तपणे वावरत असत आणि आपला जोडीदार निवडत असत.
1: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे परंपरा प्रिय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या प्राचीन भारतीय समाजातही बऱ्याच उदार चालीरीती होत्या असं दिसतंय.
0: मग होत्याच, शंकाच नाही. पण त्यांची प्रसिद्धी मुद्दाम कोणी केलेली नाही, त्यामुळेच आपल्याला त्या शोधून काढाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. मुख्य म्हणजे 13 नाटकांच्या आपल्या छोटेखानी प्रपंचात भासानी राजनीती, धर्म, कला, रीतिरिवाज, भावभावना अशा मानवी जीवनाच्या किती अंगांचं दर्शन घडवलंय. किती विलक्षण आहे नाही हे सगळं.
1: खरंच आहे, अगदी खरं बोललीस. अगं, प्राचीन भारतीय संस्कृतीचं एक इंद्रधनुषी दर्शनच घडवलंय त्याच्या साहित्यानं. हे सगळं पाहताना मलाही दोन ओळी सुचल्यात, म्हणू का?
0: अरे वा, हे काय विचारणं झालं. म्हणा म्हणा.
1: नाही, हसायचं नाही, तू आधीच हसताना दिसतेस. अगं, हा भास म्हणजे भास कवी आणि भास या शब्दाचा अर्थ भ्रम अशा दोन्ही अर्थांनी, बरं का?
0: हा हा म्हण.
1: हा भास नव्हे इतिहास करू व्यासंग.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी सभा आता सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकणार आहात. पण आत्ता आधी काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. विधानसभेत यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी

0: हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देण्याचं मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करावं असं याचिकाकर्त्याला सांगून सुट्टीनंतर सुनावणीसाठी ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी आपल्याला ऐकत आहोत. विलंबित ख्याची बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे. मृतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया अरुण कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कशाळकर यांनी गायलेला राग पूर्वी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडे हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी

0: लोकछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
1: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
0: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले, म्हणजे शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या तर त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणूया एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवतंय का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमलाया तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रांनी पार कोमेजून जाते, तुझी किरणं तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रिते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते असं तू तुझ्या कवितेतून मांडल्यास. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो, केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा,
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र, क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो

0: तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो. शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखे अलगत विसावलेलं असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
1: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो. कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख हा येतोच.
0: नक्कीच.
1: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
0: हो, मला चाफा आणि आवली ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं. त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
1: अच्छा.
0: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलझाडं होती आणि दोन प्रकारची होती, एक अबोली रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान अत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, आम्हा तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो, आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा ह्याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं असं तुझं मन
1: प्रसन्न
0: होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
1: नक्की नक्की.
0: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता. गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली. त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्हांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लप्प बसत नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दरवळत राहिला.
1: वा.
0: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या. फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती. खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
1: वा. जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झाले आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊनही घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगूनी जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझूनी जाणे आहेस नशिबी. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनही निघूनही जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी, नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे, छान. कधी असं झालंय का की

0: की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहु ते कसं वाटतं.
0: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल
1: हो असं म्हणू
0: अशी ही कविता आहे.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलासममच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणीरे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलांसममच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रिथ्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेचा आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
0: बापरे, ग्रेट. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते. कारण एखादी छोटीशी ओळसुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, यानंतर आपण ऐकूया अजिंठा या चित्रपटातील हमसिका अय्यर यांच्या स्वरातील नाद हो महानोर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे कौशल इनामदार यांनी.

या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: प्रसारिता। एकस्मिन् वक्तव्ये बोर्ड इत्ययम् अवदत् यत् साम्प्रतिकः दशमवर्गः नूतन भाषानीतेः अनुकरणं न करिष्यति इति। सप्त अष्ट नवेति वर्गेषु अध्ययनं कुर्वतां वर्तमानानां छात्राणां कृते एषा नीतिः अस्ति। अग्रिम वर्षादारभ्य एव दशमवर्गीय छात्रेभ्यो अपि तृतीय भाषायाः नीतिः अनिवार्या भविष्यति। सीबीएसई इत्यपि अकथयत् यत् सप्त अष्ट नवेति श्रेण्याः छात्राः ये पूर्वमेव विदेशीय भाषाद्वयं स्वीकृतवन्तः ते एकस्याः अतिरिक्तस्य देशीय भाषायाः अध्ययनं कुर्वन्तः तथैव अनुवर्तयितुम् अनुमताः भविष्यन्ति इति। सर्वकारेण जनविश्वास उपबन्धानां संशोधनम् इत्यधिनियमः 20/26 इत्यस्य माध्यमेन विधिमापन अधिनियमः 90/2000 इत्यस्यान्तर्गतं परिष्कार सूचना व्यवस्था प्रवर्तिता भविष्यति इति। दिल्लीति राष्ट्रिय राजधानी क्षेत्रे SIR इत्युक्ते मतदातॄणां विशेष गहन पुनरीक्षण इति अभियानान्तर्गतं मतदातृभ्यः निर्वाचक गणना प्रपत्राणां प्रतिगृह वितरणाभियानं स्वस्तनादारप्स्यते। देहलीनगरस्य मुख्य निर्वाचनाधिकारी अशोक कुमारः अद्य नवदेहलीनगरे प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् एतत् अघोषयत् यत् मतदान केन्द्रस्तरीय BLO इत्याख्याः अधिकारिणः स्वस्तनादारभ्य अग्रिममासस्य 29 दिनाङ्कपर्यन्तं कार्यमिदं सम्पादयिष्यन्ति इति। श्रीकुमारः अवदत् यत् अगस्तमासस्य 5 दिनाङ्कात् सितम्बरमासस्य 4 दिनाङ्कपर्यन्तम् अभियोगाः आक्षेपाश्च निवेदयितुं शक्यन्ते। अन्तिमा निर्वाचकसूचिः अक्टूबरमासस्य 7 दिनाङ्के प्रकाशिता भविष्यति।
1: जो हमारे लिए डेट है हाउस टू हाउस, जिसमें BLOs एक एक घर जाकर सभी इलेक्टर्स को इनुमरेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करेंगे, वो 30 तारीख से शुरू हो जाएगी और 29 जुलाई तक फॉर्म वापसी की भी डेट है। और इसके लिए जो हमारे 13,033 बूथ्स हैं, वो सभी पे BLOs अपॉइंटेड हैं, तो सभी BLOs को उनके इनुमरेशन फॉर्म हमने दे दिए हैं, जो कि कल सुबह से अपनी कार्रवाई शुरू कर देंगे। इसके साथ साथ ऑनलाइन फॉर्म भरने की भी सुविधा दी गई है।
0: भारत ऋतु विज्ञान विभागेन स्वस्तनं यावत् उपहिमालयीय पश्चिम बंग क्षेत्रे सिक्किम प्रदेशे च प्रचण्डतः अतिप्रचण्ड तराया वर्षाया पूर्वानुमानं कृतमस्ति। बुधवासरं यावत् अरुणाचल प्रदेशे, असम राज्ये, मेघालये, केरलम राज्ये, माहे प्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यतीत्यपि ऋतु विभागेन पूर्वानुमानं कृतम्। फीफा विश्वचषक क्रीडायाः नॉकआउट इति चरणे संयुक्त राज्य अमेरिका देशस्य लॉस एंजलिस नगरे प्रथमायाः नॉकआउट इति स्पर्धायां कनाडा देशः दक्षिण अफ्रीका देशं 1-0 पराजयत्। बैडमिंटन क्रीडायां भारतीयः क्रीडकः किदंबि श्रीकान्तः US ओपन क्रीडायां पुरुष एकल स्पर्धायां रजत पदकं विजितवान् इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य स्वरूप, ही निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची।
3: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
4: श्रोतेहो नमस्कार। मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव, ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी। बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, हा पुरस्कार मानाचा समजला जातो, तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे। आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत, आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये.
5: धन्यवाद मॅडम.
4: सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते. आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
5: धन्यवाद आपलं.
4: सर, आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत. हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना आपण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
5: माझा जो प्रवास आहे, म्हणजे माझा जो पिंड आहे, तो मूळचा कवितेचा आहे. पण जे आता सांगितले ते 5 कविता संग्रह प्रकाशित पण झालेले आहेत. यात मूळतः प्रेम आणि निसर्ग या दोन भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत. परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले. यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे. यात आणखी नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे सगळं वाचताना माझ्या एक लक्षात आलं, पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
4: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून, ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
5: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तसं मी याआधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं. परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपला जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
4: बर, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होता जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
5: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठ राखण म्हणजे ब्लर लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही अर्धा पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले? तर मी सांगितलं, सर मी जो नैसर्गिक आपली लय आहे त्या लयीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारणत्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ते सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचे इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मग हा एक छोटा मी प्रयत्न या कथासंग्रहाच्या दृष्टीने करून पाहिला. हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे.
4: सर, किशोरवयीन मुलांचे अनुभव आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रण बिंदू वापरून घटनांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनपट असतो तो मांडणं खूप कठीण असतं, कारण किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये एक खळबळ चाललेली असते, एक उलथापालथ होत असते.
5: हो मॅडम.
4: आणि ह्याचा समावेश आपण ह्या सगळ्या कथांमध्ये केलेला आहे आणि तो वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, ह्यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, ह्या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
5: हे काव्य संग्रह मूलतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्य संग्रह आहे त्यातली एक कविता

0: स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी बीए बीकॉम आणि बीएससीच्या द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
1: नक्की.
0: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला. बाभळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले. चांदई फुलले हसले बाबळ फुलोऱ्यात अडकले. मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले. चांद तसेच मावळले.
1: वा खूप सुंदर. सर यासोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने. साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं. दिवाळी अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल कविता असेल एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो. तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो. आपण याबद्दल काय सांगाल?
0: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. मला आठवतं मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती. नुसती दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती. तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं. कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनं व्यक्त होतो त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात. पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपले काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो.
1: खरंय. सर आत्ता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा. आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
0: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे. आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे. कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे. त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल कोणी प्रेरणा घेईल अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे.
1: खरे. सर मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल.
0: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे. त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे. तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो. तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा.
1: वा.
0: एक शेवटची यातली कविता सांगतो. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू. त्यावेळी मी बावरलेलो तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो.
1: खूप सुंदर. सर चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात. ह्याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे एक घट्ट पकड आहे ती आपण कशी पकडून ठेवता?
0: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो ते समाधान खूप मोठं असतं आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो. एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात

0: त्या पद्धतीने करू शकतो. आज लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो. यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत. त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहे त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं. आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत. त्यांचे देखील मला सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला, म्हणजे आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी, आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील, म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात ते अभिप्राय देखील आपल्याला कथालेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
1: त्यामुळे सातत्याने राखला जातो.
0: हो तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
1: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्याबद्दल काय सांगाल?
0: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरबाई पात्र आहे, म्हणजे हा एक होतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचनीय ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जे भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातून, म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं, एकूण 6-7 कथा आहेत, त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी, त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झटपट आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
1: बर, आता आपण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील 4 काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला, मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो, ह्याबद्दल काय सांगाल? आपण अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
0: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही. कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण त्या अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत, म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द, त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही. त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरंतर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
1: बरं, एक आव्हानात्मक काम असतं.
0: हो,
1: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात, तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
0: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने, म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरबहीण मुलांसाठी लिहित आहे तर किशोरबहीण मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला, तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केली.

0: आहे आपण पुढे गेलेलो आहोत, परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे, परंतु किशोरबाईन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
1: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथा संग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
0: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचा एक भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं, ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर बी खूप झाडं होती, लिंब, वड, कवट, आंबा, बाबळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही तितकी. त्या चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी. हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एक तर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळीची बी झाडी होती, पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रानचिंच, चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे, चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस आखरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना, साधं काळं कुत्रं बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे, पर ग्राउंडवर जायची हिंमत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग. इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
1: वा खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
0: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो, जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो, कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींशी भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
1: वा खूप सुंदर. सर आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे, लेखनशैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
0: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे, जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
1: सर जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
0: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून, पहाडी बारी हलदरीतून. पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड. सरते शेवटी मला जंगलच भेटतं, सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही, तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एखाद दुसरा शब्द एखाद दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित जावं. लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावं असं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर आज आपण इथे आलात. आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात यो हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीचं टेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी

0: प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन विभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.

0: ले
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो, यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव एफर्ट्स आहेत या संदर्भामध्ये, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
5: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
6: आय नो ना.
5: आरबीआय सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
8: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLOंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
9: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
10: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
11: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
10: सहज संवाद.
12: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहे. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे. वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीएटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरु झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी

पदवी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खुडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे, तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोनमधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोनमधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात सन 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली.
तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू

0: असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक

0: गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. श्रोते, आजच्या कार्यक्रमात जांभूळ लागवड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं. किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गबाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल, त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे

0: उपयोग काय आहेत?
1: जांभूळ या पिकाला अन्यन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेह रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्ती अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
0: बर, या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
1: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडीयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
0: हवामान कसं असायला हवं?
1: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणं गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
0: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
1: हो, नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीनं विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इन एन ॲव्हरेजमध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये ह्या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजार मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात, परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात, परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून

0: फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमी डॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आत्ताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून 2 येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदकाष्ट पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोप तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बाहडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे. व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे, तर यावेळेस जी काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रीपमधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण ताण सोडताना ड्रीपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला 1 महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून 1 ते 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो, कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 7व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारीदृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो, किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो नक्कीच, जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गडलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गडलिंग कशा प्रकारे करायची आहे तर गडलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीनं द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीनं त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीनं आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गडलिंग आपण करू शकतो. आता गडलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे, या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात आणि जर आपण गडलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात आणि जर आपण गडलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गडलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळ लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर 1 व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते, तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मॅलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गूळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा 5% निंबोळ्या अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा

0: झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे, कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो, परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः अर्धा किंवा एक किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारण्या करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुलगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते, परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर बसला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा ह्याच्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या केल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकेमधूनच घेतली गेली पाहिजेत, कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकेमधून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकलं जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर लहानू गभाले यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे

दे तुम्हा सर्वांचं स्वागत.

मंडळी, आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. बरं आहे तर मंडळी, नमस्कार.

माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते

0: विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचा आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कोळी गीत.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देवीचं गोंधळ गीत.
1: ए भक्ती भाव

या गीताबरोबरच मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या स्वरातील प्रसाद कुलकर्णी यांची रचना.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताशिवाय कार्यक्रमात पंडित कीर्तिक कुमार यांच्या सतारवादनात राग जिल्हा काफी आपण ऐकत होतात. त्यांना सबला साथ राजकुमार नायगम यांची होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजतात. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग. विलंबित आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत फिरवा कोवीर. द्रुतबंदिशीचे बोल आहेत सजन मोरे घर. त्यांना हार्मोनियमची साथ अनंत केमकर, तबला साथ भानुप्रकाश बारोट. ऐकूया नाद ब्रह्म अंतर्गत गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गुलाम हुसेन खान यांच्या गायनात राग जोग, हार्मोनियम साथ अनंत केमकर, तबला साथ भानुप्रकाश बारोट. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन

यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचं उद्याचं पहिलं प्रसारण पहाटे 5:55 सुरू होईल. 5:50 सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे प्रसारण अखंड सुरू राहील. तेव्हा भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.

आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. रात्रीचे 11:12 झालेली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज हवामान मुख्यतः ढगाळलेलं होतं. हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये कमाल तापमानाची नोंद 29° सेल्सिअस इतकी झालेली आहे. किमान तापमान 25° सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात आलेलं आहे. सांताक्रूज इथं कमाल तापमान 30° सेल्सिअस किमान तापमान 23° सेल्सिअस नोंदवण्यात आलेलं आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 93% आणि सांताक्रूज इथं 92% नोंदवण्यात आलेली आहे. पावसाची नोंद कुलाबा 20 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथं 10 मिलीमीटर इतकी झालेली आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेलं असेल. तसंच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आणि रात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 28° सेल्सिअसच्या आसपास तर किमान तापमान 23° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांमध्ये गोवा, कोकण किनारपट्टी, कर्नाटक तसंच केरळच्या किनारपट्टीवरती वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहतील. त्यांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास इतका जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. आता वेळ झालेली आहे भावधारा मराठी सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया योगेश खडीकर यांच्या स्वरातलं हे गीत. मीना खडीकर यांचं संगीत आहे, त्याचबरोबरीने वंदना विटणकर यांची ही रचना आहे.

योगेश खाडीकर यांच्या स्वरामध्ये वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकलीत. मीना खाडीकर यांचं याला संगीत होतं. आणि यानंतरचं गीत आहे पुन्हा एकदा योगेश खाडीकर यांच्या स्वरामध्ये, शांता शेळके यांची रचना, मीना खाडीकर यांचं संगीत.

0: सुधीर फडके यांच्या स्वरात आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं, गदी माडगुळकर यांच्या लेखणीतनं उतरलेलं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन, राग केदार, मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. तबला साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन, राग केदार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन, त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. रात्रीचे 12 वाजत आहेत, ऐकूया कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार गंगाधर भांबरे यांचं गाणं आपण यानंतर ऐकणार आहोत गंगाधर महांबरे यांची गाणी म्हटल्यानंतर आपल्याला जी गाणी आठवतात त्याच्यामध्ये निळा सावळा नाथ हे कुंदा बोकिलांनी म्हणलेलं आहे किंवा विसरूनी जातो विसरूनी जाय आशा भोसलेने म्हणलेलं गाणं किंवा कंठातच रुतल्याताना ही सगळी गाणी आपल्याला आठवतातच गंगाधर महांबरेंच्या जे आत्ता आपण जे गाणं ऐकवणार आहोत त्या गाण्याच्या संदर्भामध्ये मला थोडंसं असं सांगायचं आहे की आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत शब्दप्रधानता हे भावगीतांचं वैशिष्ट्य आहे असं सतत म्हणत आलेलो आहोत पण नेमका दोन ओळीमध्ये काय चमत्कार असतो आणि त्याचा काय अर्थ असतो ज्यावेळी आपल्याला जाणवतं गाणं ऐकताना त्यावेळी खरंच आपण थक्क होतो निळा सावळा नाथ निळी सावळी रात हे आपण ऐकतो आणखी त्याच्यानंतर दुसऱ्या ओळी ज्यावेळी येतात की कोडे पडता तुला शोधिता कृष्ण अंधारात त्यावेळी खरंच आपण चाट पडतो आणखी मला जे म्हणायचं आहे की ती भावगीतांमधील शब्दप्रधानता ही अशा प्रकारची आहे ऐकूया आपण गंगाधर महांबरेंचं
2: गंगाधर महांबरे यांची जी रचना आपण आता ऐकणार आहोत तर महांबरेंनीच त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे की संगदिल या चित्रपटातील दिल में समा गए सजन या तलत महमूद आणि लता मंगेशकरांनी गायलेल्या गाण्याच्या चालीवर मी या गीताची रचना केली आणि ती हृदयनाथांना दाखवली आणि हृदयनाथांनी 7-8 मिनिटांमध्ये ती चाल बांधली आणि चाल बांधल्यानंतर त्यांनी ठरवलं की तलत महमूद आणि लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये हे गाणं आपण करायचं त्याप्रमाणे त्यांनी रिहर्सल्स केल्या पण दरम्यान HMV वादकांचा संप झाला त्यामुळं ते गाणं रेकॉर्डिंग झालं नाही आणि 20 वर्षानंतर अरुण दाते आणि लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये हृदयनाथ मंगेशकरांनी ही रचना केलेली आहे संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा ही रचना आपण ऐकूया

0: भावगीतांच्या बद्दल विचार करताना एक गोष्ट आपल्याला नक्की जाणवते की आपल्या भावना व्यक्त करण्याच्या प्रबळ इच्छेतूनच या भावगीतांचा जन्म झालेला आहे. त्यामुळं काळाच्या ओघामध्ये ज्यावेळी हे व्यक्त होण्याची रीत बदलत गेली त्यावेळी आपले सगळे सण वार चालीरीती अगदी लग्नाचा जर विषय काढला तर साखरपुड्यापासून ते मंगळागौरीपर्यंत अनेक प्रकारच्या भावना इथं व्यक्त होण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. आणखीन दोन गोष्टींचं ऋण आपल्याला इथं व्यक्त केलं पाहिजे, ते मानलंच पाहिजे. एक म्हणजे ध्वनिमुद्रिका आणि दुसरा म्हणजे रेडिओ. ह्या दोन गोष्टींच्यामुळे ही सगळी भावगीतं जन्म म्हणजे अजूनपर्यंत आपण ऐकू शकतो. ध्वनिमुद्रिकांच्या बाबतीत तर मी थोडासा पझेसिव्ह असल्याकारणानं असं म्हणू शकतो की अनेक गाणी अशी आहेत की जी केवळ ध्वनिमुद्रिकावर त्या काळी आली म्हणूनच ती आज आपण ऐकू शकतो आणि ती तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच रेडिओ. त्यांनी ज्या काळामध्ये काहीही दुसरं कुठलंही साधन नव्हतं त्या काळात ही गाणी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि जेमतेम लिहायला वाचायला येणार येईल येत आहे अशा देखील अनेक स्त्रियांच्यापर्यंत ही गाणी पोचली, ही रेडिओमुळेच पोचली. तेव्हा या दोन गोष्टींचं ऋण आपल्याला मान्य केलंच पाहिजे.
1: आता यानंतर जी रचना आपण निवडलेली आहे ती अशोक पत्की यांनी सरबद्ध केलेली सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली आहे आणि सुमन कल्याणपूर यांच्या प्रेरणेनंच मी संगीतकार झालो असं अशोक पत्कीने म्हटलेलं होतं. आणि अशोक जी परांजपे यांची ही गीतरचना आहे केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. आणि संगीत संयोजन श्यामराव कांबळे यांचं होतं आणि अशोक पत्की यांनी सुद्धा श्यामराव कांबळे यांचा उल्लेख अगदी कृतज्ञतापूर्वक केलेला आहे. त्यांची जी गाणी सुरुवातीच्या काळातली होती ती श्यामराव कांबळेंच्यामुळे ही गाणी जास्त लोकप्रिय झाली असं स्वतः अशोक पत्कींनी म्हटलेलं होतं. तर आपण ऐकूया केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.

0: अगदी सुरुवातीच्यापासून हा कार्यक्रम ऐकणाऱ्या लोकांच्या एक लक्षात असेल की सुरुवातीच्या काळामध्ये वेगळं संगीत असा काही प्रकार नव्हता. जी एन जोशी किंवा गजानन वाटवेंची भावगीतं जर आपण ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की एक पेटी तबला घेऊन त्यांनी आपली चाल बसवली आणखी ते गाणं सादर केलेलं आहे आणि तसंच ते ध्वनिमुद्रित देखील झालेलं आहे. पण नंतर काळ जसा पुढं जात गेला तसं तसं असं लक्षात आलं की प्रेल्यूड गाण्याच्या प्रेल्यूडसाठी काहीतरी हवं किंवा दोन अंतरे जोडण्यासाठी मधल्या काळामध्ये थोडंसं काहीतरी संगीत वाजायला पाहिजे आणखी अशा प्रकारे वेगळ्या संगीतकाराची आवड गरज ही निर्माण झाली आणि केवळ संगीतकाराचीच नाही तर संयोजकाची देखील गरज त्यामुळे निर्माण झाली आणखी त्याच्यानंतर हळूहळू भावगीतांच्या या रचनेमध्ये फरक पडला आणखी शब्दांचं सामर्थ्य कायम ठेवून अनेक संगीतकारांनी हे आव्हान पेललं देखील.
1: शांता शेळके यांना गीतलेखनाची सिद्धी प्राप्त झालेली होती असं पाडगावकरांनी म्हटलेलं होतं. शांता शेळके यांनी अनेक संगीतकारांच्यासाठी गीत रचना केलेल्या आहेत आणि मंगेशकर कुटुंबियाशी तर त्यांचं मैत्रच होतं. सर्व मंगेशकरांनी त्यांच्या रचना गायल्या किंवा स्वरबद्ध केलेल्या आहेत. रामराम पाहुण्यापासून त्यांनी गीतलेखनाला सुरुवात केली आणि आनंदघन या नावाने लता मंगेशकरांनी जेवढे चित्रपट केले त्या सर्व चित्रपटांच्यासाठी गीतरचना शांता शेळकेंनी केलेल्या होत्या. आज आपण जी रचना निवडलेली आहे ती उषा मंगेशकरांनी गायली आहे आणि मीना मंगेशकर यांचं संगीत आहे. तू नसता मज संगे अतिशय सुंदर अशी रचना कंपोज केलेली आहे मीना मंगेशकरांनी.

0: आजचा नेमका जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की अनेक भावगीतं आजकाल दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला येत आहेत. म्हणजे काय होत आहे तर भावगीतांचं देखील चित्रीकरण व्हायला लागलेलं आहे. आणखी याच्यामध्ये चांगला वाईट अशा प्रकाराने काही भाष्य करण्याचा आपल्याला अधिकार नाही. जे काळाच्या ओघात नव्याने येणार आहे ते येणार आहेच आहे. पण नकळतपणे होतं काही की शब्दांचं महत्त्व काय थोडंसं कमी कमी होत चाललेलं आहे. कारण दृश्य समोरचं असतं ते चांगलं असतंच, आणखी ते बघतो, आणखी त्यामुळे साहजिकच ऐकण्याकडं कल हा थोडासा कमी जातो. पण ते आपल्याला सगळं स्वीकारावं लागणार आहे. पण आजची नेमकी भावगीतांची अवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे. श्रीधर फडके आणखी कवी सौमित्र हे हा अनुबंध जोडणारे अखेरचे कवी आहेत, गीतकार आहेत असं काही मी म्हणणार नाहीत. पण आपल्या कार्यक्रमामधले मात्र ते अखेरचे शिलेदार आहेत एवढं नक्की.
1: श्रीधर फडके यांनी जी सुरुवात केली ती चित्रपटाला संगीत देण्यापासून केलेली होती. आणि सुधीर फडके आशा भोसले यांनी त्यांच्या या चित्रपट गीतामध्ये गाणं गायलेलं होतं. आशा भोसले यांनी गायलेल्या आणि श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या सदाबहार असा अल्बम म्हणजे ऋतू हिरवा. ह्या ऋतू हिरवाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही तो लोकप्रिय आहे. त्याच्यानंतर आशा भोसले यांचा दुसरा अल्बम आला पण ते आमच्या ऐकण्यातही आला नाही आणि पाहण्यातही आला नाही. हा काळाचा महिमा असावा असं वाटतंय. कारण लोकांना बघायची सवय झाली आहे त्यामुळं ऑडिओमध्ये हल्ली काही हातामध्ये मिळेन असं झालेलं आहे. तर आता जी आपण रचना निवडलेली आहे ती माझी या मना जरा थांबणं ही सौमित्र यांची गीतरचना आहे आणि श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेली आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकूया.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ती इंदिरा संत यांची रचना आहे. बघा कुठला विषय हा भावगीतांचा विषय होऊ शकतो याचं मला वाटतं हे गाणं उत्कृष्ट उदाहरण ठरावं. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे, दिले एकदा पीस पिसा होनी सुकुमार काही ते देता घेता आज स्मरावे. असे त्याचे शब्द आहेत की आपल्या लोकांना अनेक लोकांना माहीत असेल की पुस्तक वाचण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांना सवय असते की त्याच्यामध्ये पत्रिका करून कापून टॅग करायचे आणखी त्याच्यामध्ये ठेवायचे, किंवा काही लोकांना पुस्तकाचं जे पान ज्या पानावर आपण आलो ते पान दुमडून ठेवायची सवय असते. आणखी बघता बघता कवितेला हा देखील एक काव्याचा विषय ठराव व्हायचा देखील मला आश्चर्य वाटतं. अर्थात गुलजारसारख्या कवीने देखील याच्याबद्दल खूप लिहिलेलं आहे. आणखी हा सगळा प्रेमाचा भाग आहे. आणखी मला वाटतं अनेक चित्रपटांमधून देखील आपण पुस्तक देवाणघेवाणमधून घडलेल्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, तेव्हा पुस्तकातील ही खूण इंदिरा संतांना कशी वाटली हे आपण बघणार आहोत.
1: पद्मजा फेणाणी यांच्या आवाजातली ही रचना आहे. अतिशय तरल आवाजामध्ये त्या गातात आणि पद्मजा फेणाणीने अशोक अनेक गाणी गायलेली आहेत त्याच्यामध्ये, त्यापैकी ही रचना आपण निवडलेली आहे इंदिरा संतांची आणि त्यांनी स्वरबद्ध

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आपण ऐकलात कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
2: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हे प्रसारण तुम्ही ऐकत आहात. न्यूज ऑन AIR ॲपवर देखील हे प्रसारण तुम्ही ऐकू शकता. रात्रीचे 12:30 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलं पुष्पा मराठे आणि सुधीर फडके यांनी गायलेलं संगीत आणि गीत यशवंत देव यांचं.

आताच आपण ऐकलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं, आशा भोसले यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर कदम यांचं गीत.

आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, मधुसूदन केळकर यांनी संगीतबद्ध, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन केळकर यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं, एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. आणि याचबरोबर आपण ऐकत होतात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे या कार्यक्रमात. तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 02.

तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये। सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता दानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। वनिता मंडळ।

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचा एक वाजलेला आहे. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पंडित गजाननराव जोशी यांच्या गायनात राग रायसा कानडा. विलंबित आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत री तो मन समज समज. द्रुतबंदिशीचे बोल आहेत मन मोहे लीनो. त्यांना तबला साथ मदन मिश्रा, हार्मोनियमची साथ विश्वनाथ पेंढारकर, तानपुरा साथ मन्मथ स्वामी सालकर यांची. ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित गजाननराव जोशी यांच्या गायनात राग रायसा कानडा.

0: पंडित गजाननराव जोशी यांच्या गायनात आपण ऐकत होतात राग रायसा कानडा. त्यांना तबला साथ मदन मिश्रा, हार्मोनियमची साथ विश्वनाथ पेंढारकर, तानपुरा साथ मन्मथ स्वामी सालकर यांची होती. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आता वेळ झालेली आहे मालिका विशेष या कार्यक्रमाची.
1: श्रोते हो नमस्कार. जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींवर आधारित कार्यक्रम मालिकेचा 13वा आणि समारोपाचा भाग आज आपण ऐकणार आहोत.

आजच्या चर्चेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि तज्ज्ञ डॉक्टर सुचिता परांजपे हे सहभागी झाले आहेत आणि सूत्रसंचालन केलं आहे निर्मात्या नीलिमा पटवर्धन यांनी.

0: श्रोते हो नमस्कार. जाणून घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेच्या शेवटच्या 13व्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा हा समारोपाचा भाग चर्चात्मक असणार आहे. श्रोते हो, जाणून घेऊ भासकवी या मालेत महाकवी भासाच्या 13 नाट्यकृतींचा आपण अगदी समग्र परिचय करून घेतला. त्या नाटकांची कथावस्तू पाहिली, पात्र योजना बघितली, भासाची भाषाशैली, नाट्यतंत्र आणि त्याच्या नाटकातून उमटणारी तत्कालीन संस्कृतीही आपण जाणून घेतली. आज या शेवटच्या टप्प्यावर आणखीही बरेच प्रश्न आणि शंका मनात उद्भवत आहेत आणि मला खात्री आहे की या शंका तुमच्याही मनात नक्की असणार आहेत आणि त्यांचंच निरसन आज आपण करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि या मालिकेच्या काही भागांमध्ये तज्ज्ञ म्हणून सहभागी झालेल्या डॉक्टर सुचेता परांजपे.
1: नमस्कार.
0: नमस्कार. तुम्हा दोघांचंही स्टुडिओमध्ये स्वागत आहे. डॉक्टर बापट, भासाची एवढी मोठी नाट्यसंपदा काळाच्या पडद्याआड गेली असं आपण पहिल्या दुसऱ्या भागात सांगितलं, पण ती का बरं गेली असावी हे काही मला उमगलं नाही. कारण आपलं तसं बघितलं तर बरंचसं प्राचीन संस्कृत ज्ञानभांडार अगदी जसंच्या तसं आपल्याला उपलब्ध आहे. वेद म्हणा, रामायण, महाभारतासारखे ग्रंथ, अगदी तसंच्या तसं ते सगळं वाङ्मय जतन केलेलं आहे, आपल्याला उपलब्ध आहे. पण मग एवढी मोठी नाट्यसंपदा अचानक काळाच्या पडद्याआड का बरं जावी?
2: खरं तर या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नाही देता येत हीच वस्तुस्थिती आहे. त्यातल्या त्यात सांगायचं तर असं म्हणता येईल की संस्कृत साहित्यामध्ये ज्याला क्लासिकल अभिजात असं म्हणतात तसं लिहिण्याची परंपरा कालिदासापासून सुरू झाली आणि मग पुढचे जे सगळे कवी होऊन गेले आणि त्यातला बाणभट्ट हा तर सगळ्यांना माहिती आहे, श्रीहर्ष सगळ्यांना माहिती आहे, तर त्यांनी अधिकाधिक कठीण व्याकरणाचे प्रयोग प्रचूर असं लिहायला सुरुवात केली. आणि या काळामध्ये दुसरी एक बाब होत होती ती अशी की संस्कृत भाषा ही लोकांच्या बोलण्यातून, त्यांच्या रोजच्या व्यवहाराच्या ह्याच्यातून जात होती, हळूहळू ती मागे पडत चालली होती आणि काही प्रमाणात राज्यकारभाराची भाषा एवढंच तिचं स्वरूप शिल्लक राहिलेलं होतं. तर त्यामुळे हळूहळू ही नाटकं मागे मागे पडत गेली अशी एक शक्यता आहे. दुसरा एक भाग असा की भासाची नाटकं ही त्यामानाने तुलनेने लहान आहेत आणि नाटकाचा मोठा

0: प्रयोग करायचा, म्हणजे ज्याला आपण 3 तासाचा म्हणतो, असा प्रयोग करायचा अशी जर परंपरा सुरू झाली असेल तर त्या दृष्टीने ही नाटकं लहान पडतात.
1: पण मग तसं असेल तर भासाची जी मोठी नाटकं आहेत, प्रतिज्ञा काय किंवा स्वप्न वासवदत्तम काय, ती सुद्धा कुठे प्रयोग झालेली किंवा तीही शिल्लक राहिली परंपरेत असं दिसत
0: नाही. किंबहुना राजशेखराचं जे विधान आहे की भासाचं नाटकचक्र हे समीक्षकांनी अग्निमध्ये त्याची परीक्षा घेतल्यानंतर वासवदत्ता शिल्लक राहिली आणि बाकीची नाटकं मात्र एक प्रकारे गेली असं म्हणायला पाहिजे, तर शक्यता अशी आहे की स्वप्नवासुदत्ताचे प्रयोग हे तिथपर्यंत होत राहिलेले असले पाहिजे आणि इसवी सनाच्या 9व्या 10व्या शतकापर्यंत जवळजवळ ते प्रयोग होत असतील असं म्हणता येतं. त्यानंतर मात्र विविध कारणांमुळे, विशेषतः राजकीय कारणांमुळे, ह्या नाटकांची परंपराच एकूण दक्षिण भारताकडे सरकली आणि तिथे मात्र ती जिवंत राहिली आणि चाक्यार हे जे केरळमधले नटमंडळी होती ती भासाच्या नाटकांचे प्रयोग अगदी आत्तापर्यंत करत होती असा दाखले मिळतात. तर त्यामुळे त्या पद्धतीने ती परंपरा शिल्लक राहिली. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की आपण त्या मानाने सुदैवीच आहोत. कारण असं आहे की तुम्ही पहा की कालिदासांनी वस्तुत 3 लेखकांचा उल्लेख केलाय, भास, कविपुत्र आणि सौमिल्लक. तर भासाची निदान आपल्याला नाटकं मिळाली आणि राजशेखरांनी वगैरे सांगितलेले ह्याच्यावरून ती भासाची आहेत असं काहीतरी म्हणता येतं. परंतु कविपुत्र कुठं आहे, सौमिल्लक कुठं आहे, तो आपल्याला सापडलेलाच नाहीये.
1: कदाचित पुढे मागे एखाद्या टी गणपती शास्त्रीनं
0: सापडेल आणि तशी आपण आशा निश्चितच बाळगूया.
1: पण मला अजून एक वाटतं या संदर्भात की सर्वसाधारणपणे मनोरंजनाचं साधन म्हणून जर नाटकाकडे पाहिलं आणि तसं भरताच्या नाट्यशास्त्रापासून आलेलं आहे, तर भासाची नाटकं ही काहीशी तुम्हाला उदास करणारी, विचार करायला लावणारी अशी आहेत. म्हणजे निखळ मनोरंजन किंवा हा हा हसलेत असं काही होत नाही. म्हणजे भासो हासहा, म्हणजे भासहा अहासहा असंच त्याचं वर्णन झाल्यामुळे म्हणून सुद्धा लोकांना ती फारशी पचनी पडली नसावी.
0: आणि भरताने सुद्धा सांगूनच ठेवलंय ना की नाटक हे सुखांत असलं पाहिजे. तर आता त्यातली अनेक नाटकं ही दुःखांतच संपतात, त्यामुळे मग तेही एक कारण असू शकेल.
2: तसं असेल का की नाट्यशास्त्राच्या ते जे काही निकष आहेत त्याच्यात न बसल्यामुळे कदाचित त्याचं प्रयोग होणं थांबलं असेल.
0: हो, हो.
2: की मृत्यू दाखवू नये किंवा आपण जे मालिकेमधनं बघितले
0: हो.
2: की कसं हे वेगळं आहे ह्याचं स्वरूप ह्या नाटकांचं
0: हो.
2: त्यामुळे कदाचित याचे प्रयोग थांबले असतील.
1: आणि खूपदा असं लक्षात येतं की संस्कृत वाङ्मय, साहित्य, नाट्य या सगळ्या संदर्भात कलेपेक्षा शास्त्र वरचं ठरतं. म्हणजे नाट्य कला कितीही वरच्या दर्जाची असली तरी भरताचं नाट्य शास्त्र हे जास्ती प्रबळ ठरतं आणि म्हणून कला काही वेळेला मागेही पडू शकते.
2: बरं, जसं भासाचे साहित्य संपदा आपल्याला काळाच्या पडद्याआड गेली होती तसं त्याचं वैयक्तिक आयुष्यही मला वाटतं अपरिचित असंच आहे. तर तसे काही म्हणजे आम्ही कालिदास म्हटलं की आम्हाला अनेक आख्यायिकांमधून कालिदास सापडतो, आढळतो, त्याच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत, कथा आहेत, त्यातलं तथ्यातथ्य आपल्याला माहीत नाही पण असं उल्लेख तरी येतात बऱ्याच ठिकाणी. तसं भासाच्या आयुष्याबद्दल काहीच उलगडत नाही
0: हो.
2: तर असं काही मिळतं का कुठे संस्कृत ग्रंथांमध्ये?
1: वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच मिळत नाही का?
0: नाही. आणि किंबहुना सर फिलिप सिडने नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या कवीबद्दल काहीच माहिती उपलब्ध नसते त्याच्याबद्दल सुदैवाने काही चुकीची किंवा खोटी माहिती सुद्धा उपलब्ध नसते. तर तेवढ्या बाबतीमध्ये आपण सुदैवी आहोत. पण भासाच्या आयुष्याबद्दल आख्यायिका, दंतकथा सुद्धा उपलब्ध नाहीत हीच वस्तुस्थिती आहे, काहीच माहिती नाही.
1: मला तर एक गंमत वाटते की आधी मला मुळात भास या नावाबद्दलच थोडस गूढ वाटतं की असं का नाव ठेवलं असावं. आणि गमतीची गोष्ट अशी की जरी राजशेखरापर्यंत भासाचे आणि त्याच्या कृतीचे उल्लेख येतात तरी कुठेही नंतर भास असं नाव इतर कोणा व्यक्तीचं मला दिसलेलं
0: नाही.
1: म्हणजे कालिदास हे नाव आज सुद्धा असतं पण भास असं नाव सुद्धा म्हणजे नावापुरता सुद्धा त्याला आपण शिल्लक ठेवला नाही असं म्हणायला लागेल.
2: म्हणजे ते कुठल्या प्रदेश कुठला
1: काही नाही,
2: काही
1: उत्तरेकडचा असावा.
2: म्हणजे हे संदर्भावरून आपण बघितलं मालिकेमध्ये सुद्धा तसे उल्लेख आले
1: उत्तरेकडचा असावा. आपण आता पाहूच की कदाचित तो राजसिंह म्हणजे त्याचा आश्रय असावा पण बाकी काही माहिती
0: नाही.
2: तेच मला म्हणायचं की असं म्हणजे जसं कालिदासाला राजाश्रय होता तसं इथे काहीच कळत नाही. म्हणजे
1: काहीच कळत नाही असं खरं आहे एका परीने. म्हणजे हा मगाशी म्हणाला तसं पुरावा काही देता येत नाही पण बहुसंख्य भरत वाक्यामध्ये राजसिंह प्रशासुनः हे जे वाक्य येतं त्याच्यावरनं ह्या कोणातरी राजसिंहाचा याला आश्रय असला पाहिजे आणि त्याच्या दरबारामध्ये कदाचित हा वाढला असला पाहिजे असं म्हणायला जागा आहे निदान
0: नाही आणि

0: विशेषतः त्याच्या एकूण सगळ्या साहित्यामध्ये राजशिष्टाचार किंवा तो ज्याला समुदाचार असं म्हणतो त्याची जी सगळी जाणीव दिसते, पद्मावतीच्या बाबतीत असो, वासवदत्तेच्या बाबतीत असो किंवा आणखी रामाच्याही बाबतीत असो, तर त्या समुदाचारांच्या त्याला असलेल्या जाणीवेवरून असं वाटतं की तो काहीतरी राजदरबारात निश्चितपणे वावरलेला असावा, पण केव्हा कुठे काही सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही.
1: किंवा या राजसिंहाबद्दलही काही माहिती उपलब्ध
2: नाही, तो नेमका कोण असावा हेही नाही सांगता येणार आपल्याला.
1: बर बर, एक असा विचार केला ना तर कालिदासाला आपण शृंगार कवी म्हणतो किंवा भवभूती करुण रसाचा पुरस्कर्ता असं म्हणतो, तसं भाषाविषयी आपल्याला काय सांगता येईल?
2: मला असं वाटतं की एकतर भासाची सगळी नाटकं ही दुःखांत आहेत, म्हणजे दुःखांत हा शब्द मला आवडत नाही, ट्रॅजेडी हा शोकात्मक अशी ती आहेत. केवळ शेवट दुःखी झाला म्हणून त्याला दुःखा ट्रॅजेडी म्हणावं असं नाहीये. आता स्वप्न वसाव दत्तम सारखं नाटक ज्याचा खरं म्हणशील तर शेवट हा सुखांत आहे ते नाटक, पण तरी सुद्धा संपूर्ण नाटकावर एक उदासीनतेची सावली कायम तुम्हाला जाणवते. आणि मी म्हणण्यापेक्षा आधीच लोकांनी म्हणून ठेवलंय की भासा हा अहासा, आणि ते त्याचं खरं स्वरूप आहे की त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडेच तो इतका गांभीर्याने बघतो. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की त्याच्या नाटकाचं जे एकंदर स्वरूप आहे ते अशा प्रकारचं आहे की तुमचं मनोरंजन होत नाही, तुम्ही बाहेर पडता ते नाटक बघून तेव्हा तुमच्या डोक्याला त्रास झालेला असतो.
0: म्हणजे मला विचाराल आणि ही मालिका झाल्यानंतर विचाराल तर भारतीय नाट्याचा जनक असं भासाला आत्ता या क्षणी तरी म्हणता येईल, जोपर्यंत भासाच्या पूर्वी लिहिली गेलेली नाटकं संस्कृत मधली उपलब्ध होत नाही तोपर्यंत, तर ते त्याचं वर्णन होऊ शकेल. आणि त्याच्या अभिजात नाट्याचा जन्म. आणि दुसरं असं की त्याच्यावर तसं एक कुठलाही शिक्का मारता येणार नाही, कारण म्हणजे बाईंनी सांगितलं तसं की तो शोकात्म आणि शोक पर्यवसायी अशा प्रकारच्या नाटकांचा लेखक आहेच, त्यात काही शंकाच नाही. तो खूप विचार करायला आपल्याला लावतो हेही खरी गोष्ट आहे, परंतु त्याने शृंगार हाताळला नाहीये का? तर तसं नाहीये, त्याने एक विशिष्ट प्रकारचा शृंगार अभिमारक नाटकामध्येही हाताळलेला आहे, दुसऱ्या एका प्रकारचा विप्रलंभासारखा शृंगार स्वप्नवसुदत्तामध्ये हाताळलेला आहे, तर असा त्याच्यावर काही विशिष्ट शिक्का नाही मारता येणार. त्यांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टी थोड्या थोड्या थोड्या हाताळलेल्या आहेत, परंतु एका कुठल्या तरी विशिष्ट बाजूला तो झोकलाय असं मात्र झालेलं नाही.
1: आणि मनोविश्लेषण त्याचं जे बघतो ना आपण किंवा मनाचा व्यापार त्यांनी ज्या पद्धतीने बघितलाय
2: खरंच
1: ते पण फारच विलक्षण वाटलं,
2: ते फारच वेगळं आहे. म्हणजे मला हे भासाचं फार मी कोण कौतुक करणार, पण भासाबद्दलचा हा विशेष मला जाणवतो की कालिदासाच्या नाटकात कुठलीही नायिका त्याची असो ती श्रोणी बारा दलस गमना या प्रकारचीच फक्त शारीर वर्णनं असतात, पण वासवदत्ता अशी आहे की जी उदयनाच्या दृष्टीने मरून गेलेली आहे तरी पण त्याचं तिच्यावर प्रेम आहे. म्हणजे किती अशारीर असं त्याचं वर्णन तो करू शकतो, आणि तिच्या मनाबद्दलच्या आणि भावनांबद्दलच्या गोष्टींमुळे उदयन तिच्यात अडकलाय हे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे.
1: आणि हे खूप, म्हणजे मी श्रोता म्हणून जेव्हा बघते ह्या सगळ्या आपल्या मालिकेकडे तेव्हा मला हे खूप जाणवलं की इतका मनाचा विचार, इतके त्याचे बारीक बारीक कंगोरे मानसिक भावनांचे. किंवा आपण बापट सर तुम्हाला 5व्या का 6व्या भागात आपण जे बघितलं त्याची पात्र त्याच्यात सुद्धा प्रत्येक पात्राला एक स्वतंत्रपणे एक व्यक्तिमत्व त्यांनी बहाल केले.
2: म्हणजे दुर्योधनाच्या सुद्धा त्याला मन असतं हेच तर कधी आपण विचार केला नसता. त्यांनी तर मन आहे आणि त्याच्या भावना किती अप्रतिम, म्हणजे उरुबंगाल सारख्या छोट्या नाटकात
0: नाही, तीन दुर्योधन वेगळे दाखवले. म्हणजे एकच माणूस जसा विविध प्रसंगी आपल्याला वेगवेगळा भासू शकतो व्यवहारामध्ये, तो प्रयोग त्यांनी करून दाखवलाय. पंचरात्रातला दुर्योधन वेगळा दाखवलाय, दूतवाक्यातला वेगळा दाखवलाय आणि उरुभंगातला वेगळा दाखवलाय. आणि ती जर सगळी नाटकं महाभारताच्या कथानकाच्या क्रमाने वाचली तर आपल्यावर शेवटचा ठसा बसतो तो उरुभंगातल्याच दुर्योधनाचा, आणि आपल्याला तो फारच उदात्त वाटायला लागतो. हे भाषेचं यश आहे ऍक्च्युली.
1: त्याचा जेव्हा अंत होतो तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतं,
2: वाईट वाटतं. आणि निदान भासाच्या नाटकांबद्दल बोलताना सुयोधन म्हटलं पाहिजे.
0: दुर्योधन नाही म्हणता येणार, हो बरोबर.
1: मला पुढचं एक असं विचारायचंय की भास हा नाटककार आहे, आपण त्याची नाटकं बघितली 13 नाटकं, म्हणजे जे उपलब्ध आहेत ती तरी नाटकं आहेत त्याची, म्हणजे खऱ्या अर्थाने साहित्यिकांमध्ये तो नाटककार म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि खूपदा आपण आज पण बघतो की जो नाट्य लेखक असतो त्याच्यामध्ये छुपा असा नाट्य दिग्दर्शक पण असतो, तोही लपलेला असतो त्याच्या लेखनामध्ये. तर असा दिग्दर्शक भासाच्या नाट्यकृतीतून प्रकटतो का? परांजपे तुम्हाला काय सांगता येईल?
2: भासाच्या नाट्यकृतीतून तर

0: अगदी निश्चितपणे तुम्हाला सतत दिसत लागतो, दिसू लागतं. तू तर म्हणालीस दिग्दर्शक, मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की बास हा एक स्वतः उत्तम अभिनेता सुद्धा असला पाहिजे.
1: बर.
0: कारण नाटकाचं, कुठल्याही नाटकाचे दोन भाग आहेत. एक त्याची संहिता जी संपूर्णपणे शाब्दिक किंवा वाचिक अशा प्रकारची आहे, वाङ्मय आहे ती, आणि दुसरा त्याचा प्रयोग. जर त्याचा प्रयोग रंगणार नसेल तर कितीही उत्तम संहिता लिहिली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपल्याकडे आज सुद्धा अशी उदाहरणं आहेत की वाचायला उत्तम असलेलं नाटक प्रयोग मात्र त्याचा तितकासा रंगत नाही, इनफॅक्ट काही वेळेला फसतो. भासाच्या नाटकांचा हा विशेष मला दिसतो. आणि जेव्हा शाक्यारांनी ते केले तेव्हाही हे जाणवत राहिलं होतं त्यांना की ही सगळी नाटकं त्यांचे प्रयोग व्हावेत या उद्देशानेच लिहिली गेलेली आहेत. म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, अगदी कुठल्या पात्रांनी कुठे उभं राहायचं हे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर भास तुम्हाला प्रत्येक गोष्टीची रंगसूचना देत असतो. याचा अर्थ तो अलीकडच्या भाषेत ज्याला रंगकर्मी म्हणतात तसा सुद्धा असला पाहिजे. एकाच वेळेला उत्तम साहित्यिक असलेला आणि त्याच वेळेला उत्तम नाट्य अभिनेता दिग्दर्शक असलेला असा हा माणूस होता.
1: आता अभिनेत्याच्या बाबतीत मला जो जाणवलेला आहे भाग, आपण वसुदेवाचा प्रसंग आपल्या एका भागामध्ये घेतला होता, बालचरितातला, की तो नदी ओलांडून पलीकडे जातोय आणि त्यावेळेला अगदी म्हणजे किती सोपे संवाद आहेत त्याचं उदाहरण म्हणून आपण तो घेतला होता प्रवेश त्यातला. ते बघताना सुद्धा आमच्या ज्या कलाकारांनी त्याचं वाचन केलं त्याला जाणवलं की ह्या शब्दांमध्ये अभिनय ठासून भरलेला आहे. म्हणजे भास त्या शब्दातूनच ती भूमिका प्रत्यक्ष उतरवतोय, म्हणजे साकारतोय असं जाणवलं.
0: म्हणजे रंगसूचना वेगळ्या द्यायची त्याला गरजही वाटत नाही.
2: म्हणजे आता उदाहरणार्थ तो जो ह्याचा प्रवेश आहे की नाही, स्वप्नवासातला शेवटचा जो प्रवेश आहे, तर त्या ठिकाणी उदयन त्या यवगंधारायणाला विचारतो, ह्या राणीसाहेबांचं अपहरण करावं अशी बुद्धी तुला का झाली, देव्यपणाने नयने का कृता ते बुद्धी. तर तिथे जर कदाचित मुद्रा राक्षसाचा लेखक विशाखदत्त जर असता तर त्यांनी काहीतरी लज्जाम नाटयित्वा अशी काहीतरी सूचना टाकली असती आणि मग पुढचं वाक्य लिहिलं असतं. आणि कदाचित मुद्रा राक्षसाच्या पद्धतीने पाहायचं झालं तर ते लांबलचक वाक्य असलं असतं. पण भास हा फक्त दोन तीन शब्दांचं वाक्य लिहितो. तो म्हणतो की कौशांबी मात्रम परिपालयामी इति, माझं लक्ष कौशांबीकडे आहे, यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं मी करीन, मग त्याच्यामध्ये मला राणीसाहेबांचं अपहरण करायला लागलं तरी चालेल, एवढा सगळा आशय फक्त तीन शब्दात मांडलाय. आणि त्याची काय सूचना देणार तो की कसं अभिनय कर, याची सूचना नाही देत.
0: तीन शब्द म्हणतोयस तू, मला तर वाटतं की कौशांबी मात्रम मधला मात्रम हा जो शब्द आहे ना, त्या दोन अक्षरामध्ये सगळं जिंकून जातो.
1: यवगंधराण्याची कर्तव्य कठोर,
0: सगळं त्यात येत,
1: हे सगळं त्याच्यातून म्हणजे शब्दातून प्रगट.
0: अगदी
1: अगदी खरे. एक अगदी महत्वाचा प्रश्न की जो अगदी सगळ्यांच्या मनात पटकन येतो, आपल्याला ती सवय आहे किंवा आपल्याला तसा म्हणजे तौलनिक अभ्यास करायला आवडतं, तर पाश्चात्य रंगभूमी पण प्राचीन काळापासून होती, विकसित होत होती, त्या तुलनेत भासाचं मूल्यमापन कसं करता येईल?
0: मला विचारशील तर माझं पहिलं याला एक आक्षेप असा आहे या प्रश्नाला की कशासाठी पाश्चात्य रंगभूमीची आणि आपली तुलना करायची आपल्या रंगभूमीची, कारण त्यांची संस्कृती वेगळी, त्यांचे एकूण विचार वेगळे, भावना जरी ते त्याच असल्या तरी त्याचा आविष्कार करायची त्यांची पद्धतच वेगळी आहे. पण तरी सुद्धा जर करायचं असेल तर मला असं वाटतं की भास हा नेमका कोणत्या काळातला आहे आपल्याला माहिती नाहीच आहे अर्थात, पण कालिदासाच्या पूर्वीचा आहे हे आपल्याला निश्चित माहित आहे. आणि त्यावेळेला ग्रीसमध्ये ग्रीक ट्रॅजेडी ज्याला म्हणतो आणि त्या अगदी प्रसिद्ध होत्या आपल्याला माहितीये, त्यात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रंगभूमीवर आणल्या जात होत्या. आणि त्याच वेळेला आपल्याकडे भास सुद्धा शोक पर्यवसायी किंवा शोकांतिका किंवा जे काय म्हणायचं असेल तशा संस्कृत ट्रॅजेडीज आपल्याकडे आणत होता, हेही मला जाणवतं. आणखीन एक गोष्ट अशी की जरी सुरुवातीला मीच स्वतः म्हटलं की मनोरंजनासाठी लोकांना दुःख नको वाटतं, तरी शेक्सपियरच्या सुद्धा म्हणजे पाश्चात्य नाटकांशी तुलना करायची असेल तर शेक्सपियरची सुद्धा जवळजवळ सगळी नाटकं ही ट्रॅजेडीज आहेत.
1: अगदी.
0: आणि ट्रॅजेडीचा तुमच्या मनावर तात्पुरता नाही तर अगदी चिरकालीन असा खोल ठसा उमटतो. आता तूच सांगितलंस त्याप्रमाणे की उरुभंग वाचल्यावर त्यातला दुर्योधन तुम्ही विसरूच शकत नाही का, पण उदयनाला तुम्ही विसरून जाता.
2: हो, हो.
0: उदयन ही काही लक्षात राहण्यासारखी नाही. त्यामुळे पाश्चात्य रंगभूमीच्या तुलनेत सुद्धा मला असं वाटतं की भास हा फार वरच्या दर्जाचा

0: नाटककार होता.
1: आता ह्याच्याच लागून प्रश्न पुढचा असा आहे की जागतिक स्तरावर या भाषाचा अभ्यास कसा केला जातो, केला जातो का, आणि मग केला जात असेल तर त्या अभ्यासाचे विषय काय काय असतात? बापट सर तुम्ही सांगू शकाल?
2: दोन तीन गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट, हे नाटक म्हणजे नाटक चक्र सगळं सापडलं त्याला आता सुमारे 100 वर्ष झाली, त्यामुळे त्यातला पहिला टप्पा जो होता तो ती नाटकं संपादित करणं, त्याच्या आणखी पोथ्या कुठे काही मिळतायत का ते शोधणं, तशा प्रकारचा शोध जवळजवळ गेली 100 वर्ष चालू आहे. अजूनही तो शोध लोक घेत आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ डॉक्टर अशोक अकलूजकर हे तशा प्रकारचा शोध अजूनही घेत आहेत, आणि त्यांचं काही दिवसांपूर्वीच एक व्याख्यान झालं होतं, त्यात त्यांनी सांगितलं की भासाच्या नाटकाच्या संदर्भातल्या सगळ्या शक्यता अजून संपलेल्या नाहीत, आणखी गोष्टी सापडतील असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर दुसरा एक मग त्याच्यात अभ्यासाची दिशा अशी होती की त्याच्यातले सगळे व्याकरणाचे प्रयोग, त्यात त्यांनी वापरलेली एकूण भाषा, त्यातली सगळी दिसणारी ऐतिहासिक सामाजिक परिस्थिती, त्याच्याशिवाय मग त्या नाटकांची भाषांतरं विविध भाषांमध्ये, म्हणजे भासाच्या नाटकांची भाषांतरं अनेक भाषांमध्ये झालेली आहेत, भारतीय भाषांमध्ये सुद्धा झालेली आहेत, तर ती एक त्याच्या अभ्यासाची दिशा होती. दुसरा एक प्रकार हा साधारणपणे तुम्हाला असं दिसेल की इसवी सन 1980 नंतर सर्व विषयांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करण्याची एक पद्धत ही रूढ झाली.
1: म्हणजे काय संख्याशास्त्रीय?
2: म्हणजे आता भासानी एकूण केलेले प्रयोग, मग त्यातली समजा वाक्य आहेत, त्यातली कर्मणी वाक्य किती, कर्तरी वाक्य किती, असे काही निकष लावून काही, हा, आणि विशेषतः स्टॅटिस्टिकल डेटा काढून, विशेषतः ज्या बाबतीमध्ये काही निर्णयात्मक सांगता येणार नाही, म्हणजे भास हा केव्हा होऊन गेला हे निश्चयपूर्वक आपल्याला सांगता येत नाही, तर मग संख्याशास्त्रीय अभ्यास केला तर मग एक विशिष्ट कवी आहे त्या कवीच्या आणि भासाच्या अमक्या प्रयोगांमध्ये साम्य आढळतं, असं काही करून काही करता येईल का, असा अभ्यास सुद्धा झालेला आहे. आणि एक अलेक्झांड्रा गेअर नावाच्या एक मोठ्या संशोधिका आहेत, त्यांनी असा अभ्यास केला आहे, त्यांनी भासाच्या नाटकांचा क्रम लावून दाखवला आहे, आणि मग त्यांचं म्हणणं असं की त्याचे एकूण 4 गट हे पडतात, आणि मग त्या गटांमध्ये त्यांनी पहिल्यांदा चारुदत्त, स्वप्नवासुदत्त, प्रतिज्ञा असा एक गट केला आहे, त्याच्यानंतर इतर काही अविमारक, पंचरात्र या नाटकांचा एक गट केला आहे, त्याच्यानंतर अभिषेक, दूत घटोत्कच, कर्णभार यांचा एक गट केला आहे, अशी त्यांनी विभागणी केली आहे.
1: म्हणजे ही कालदृष्ट्या विभागणी,
2: हा, ह्या क्रमाने ती नाटकं लिहिली गेली असली पाहिजेत, अशा प्रकारचाही एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास त्याच्यावर झालाय.
0: मला असं वाटतं बरं का की भासावर तुझा जो प्रश्न आहे, जागतिक स्तरावर अभ्यास झाला का, तर तसं पाहिलं तर भास हा नवीन तरुण कवी आहे, बालकवीच म्हटलं पाहिजे, जेमतेम 100 वर्ष आपल्याला तो माहिती आहे. त्या तुलनेत कालिदास, भवभूती हे कवी 1500-1500 वर्ष आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे लोकांपर्यंत पहिलं ते सापडल्यावर ते आधी मुळात भासाची नाटकं आहेत का याच्यावरच चर्चा करण्यात एक 15-20 वर्ष गेली, त्याच्यानंतर त्यांची भाषांतर झाली, त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास सुरू झाला, त्यामुळे अजून लोकांपर्यंत पोहोचायला त्याला थोडा अवधी दिला पाहिजे असं मला वाटतं.
2: मध्ये भासाचं अनुकरण करून नाटकं लिहिण्याचाही प्रयत्न झाला, मग त्याच्यावरही चर्चा झाली, तोही एक भाग आहे त्याच्यामध्ये,
0: कबूल आहे. पण म्हणजे मला असं म्हणायचंय की भास हा खरा नव्हे पण उपलब्धीच्या दृष्टीने आपल्याला नवीन असल्यामुळे अजून जागतिक स्तरावर भास फारसा पोचलेला नाही असं मला वाटतं.
1: तरुण संशोधकांसाठी भरपूर वाव आहे,
0: भरपूर वाव आहे. हो,
1: आता पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणालात बापट सर की भाषांतर झालेली आहेत, तर ती उपलब्ध आहेत का?
2: हो, असं आहे की भासाच्यावरचं पहिलं चांगलं मराठी लेखन हे काळकर्ते शिम परांजपे यांनी केलं, त्याच्यानंतर एक किरात नावाचे किंवा किरात या टोपण नावाने लिहिणारे एक लेखक होते, तर त्यांनी भासाच्या सगळ्या नाटकांची भाषांतर केली, त्यांना एक उत्तमपैकी प्रस्तावना सुद्धा लिहिली, आणि ते एक मोठं पुस्तक हे प्रसिद्ध केलं 1936 साली. आज दुर्दैवाने ते आता उपलब्ध नाहीये आणि त्याची नवीन आवृत्ती सुद्धा निघालेली नाहीये, परंतु पुण्यातल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथालयांमध्ये ते उपलब्ध आहे, महाराष्ट्रातही इतरत्र ते उपलब्ध असेल.
1: म्हणजे जर वाचकांना वाचायची इच्छा असेल तर ते आपल्याला
2: उपलब्ध आहे,
1: उपलब्ध आहे, त्याच्या ग्रंथालयांमध्ये भेट दिल्यावर आपल्याला ते वाचणं शक्य आहे.
2: त्याच्याशिवाय भासाची जी नाटकं शाळा महाविद्यालयांमध्ये नेमली जात होती अभ्यासक्रमामध्ये, त्यांची भाषांतर अनेकांनी केलेली आहेत, ती मराठीमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत, हिंदीमध्ये तर खूप भाषांतर झालेली आहेत, परंतु संपूर्ण भासनाटक चक्राचं अगदी आजच्या मराठीमध्ये भाषांतर उपलब्ध आहे का असं जर विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ती मात्र उणीव अजून शिल्लक आहे आणि तुम्ही म्हणालात तसं ह्याही बाबतीमध्ये काही काम करायला वाव
1: हेही करण्याजोगं आहे म्हणजे काम
0: प्रश्न.
1: अरे वा, आता शेवटचा प्रश्न आहे कारण आपल्याला काळाची मर्यादा आहे. प्रश्न तर हे आणखीन आणखीन येत राहणार मनात आणि श्रोते हो मला खात्री आहे की आपली सगळी तज्ज्ञ मंडळी तुमच्या कुठल्याही शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी अवश्य संपर्क करून तुमच्या शंका निरसन करून घेऊ शकता. पण आजच्या चर्चेचा समारोपाच्या वेळेला मात्र मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. परांजपेभाई तुम्हाला विचारायचं आहे की ही नाटकं तुम्ही मगाशी म्हणालात प्रयोगक्षम आहेत, प्रयोगशीलता त्यात आहे, पण मग ह्याचं पुनरुज्जीवन करता येणं शक्य आहे का आणि तसा प्रयत्न कोणी केलाय असं जाणवतं का?
0: आपल्याला तर माहिती आहे की भासाची नाटकं चाक्याराने केली, इनफॅक्ट आपल्याला तिथेच ती नाटकं सापडली, त्यामुळे तिथे तोपर्यंत तिथे दक्षिणेमध्ये याचे प्रयोग होत होते हे निश्चित. उत्तरेत भास नाटकाचे कुठेही प्रयोग झाल्याचं काहीही संदर्भ नाही. पण तू जो प्रश्न विचारलास की पुनरुज्जीवन, ते माझ्या मते दोन प्रकारचं. आता यांनी जे सांगितलं की भाषांतर, आधुनिक भाषा म्हणा किंवा आधुनिक लोकांना समजेल अशा भाषेमध्ये भाषांतर करणं, हे सुद्धा भास नाटक चक्राचं पुनरुज्जीवनच होईल असं वाटतं. तेव्हा त्या पातळीवर एक काम करता येतं. आणि दुसरं असं की भासाची ही नाटकं प्रयोगक्षम आहेत असं इथे बसून नुसतं बोलणं वेगळं आणि कुणीतरी ती प्रत्यक्षात रंगभूमीवर आणणं वेगळं. त्याची मराठी भाषांतर जर का उपलब्ध आहेत तर त्यांनी मराठी भाषांतर रंगभूमीवर आणावी. मध्यम व्यायोग सारखं नाटक निश्चित आणावं. काही काही लोकांचे आक्षेप आहेत की त्यांची नाटकं छोटी आहेत. मग ठीक आहे, 15 मिनिटाच्या मध्यंतरानंतर 3 एकांकिका एकत्र तुम्हाला आणता येतात, तसाही प्रयोग करता येण्यासारखा आहे. पण कुठून तरी ही सगळी परंपरा आपण पुढे नेली पाहिजे साहित्याच्या पातळीवर किंवा प्रयोगक्षमतेच्या पातळीवर, हे मात्र मला निश्चित वाटतं. आणि नवीन संस्कृतकडे वळणाऱ्या तरुण संशोधकांना या बाबतीत दोन्हीही ठिकाणी काम करायला भरपूर आपली त्यांना अवसर आहे.
1: संशोधकांनाच असं नव्हे तर नाट्यकर्मींना,
0: हो नाट्यकर्मींना सुद्धा आहे, प्रश्नच नाही.
2: किंबहुना ही मालिका करण्याची दिलेली संधी ही सुद्धा आकाशवाणीनी याच्या पुनरुज्जीवनाचा केलेला प्रयत्न आहे असंच म्हणायला लागेल.
0: अगदी खरं.
1: आणि हा आपला प्रयोग नक्की श्रोत्यांना आवडलेला आहे. आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून हे नक्की कळतंय की लोकांना खूप उत्सुकता आहे आणि ह्याच्यातूनच कोणीतरी प्रेरणा घेऊन या पद्धतीचं कामही नक्की पुढे चालू ठेवेल अशी आपण आशा नक्कीच करूया. आणि ह्या मालिकेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि आज चर्चेमध्येही सहभागी झाल्याबद्दल परांजपेबाई तुमचं मनपूर्वक मी धन्यवाद तुम्हाला देते. आणि बापट सर, तुम्ही तर ह्या सगळ्या मालिकेचं लेखन, त्याच्यानंतर शीर्षक गीत आणि एकंदरच हा मोठा विषय अगदी छोट्या छोट्या म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाच्या भागांमध्ये, तुम्ही जो 13 भागांमध्ये संपूर्णपणे समाविष्ट केलात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.
2: ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आकाशवाणीचं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: जाणून घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींवर आधारित कार्यक्रम मालिकेचा 13वा आणि समारोपाचा चर्चात्मक भाग आत्ताच आपण ऐकला. आजच्या चर्चेत या मालिकेचे लेखक डॉक्टर श्रीनंद बापट आणि तज्ज्ञ डॉक्टर सुचेता परांजपे हे सहभागी झाले होते आणि सूत्रसंचालन केलं होतं निर्मात्या नीलिमा पटवर्धन यांनी.

0: पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद.
1: हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 2 वाजतात. वेळ झालेली आहे कार्यक्रम साहित्य सौरभ.

प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ. आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य

0: पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोते हो नमस्कार. मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी. बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा पुरस्कार मानाचा समजला जातो तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे. आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते. आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
2: धन्यवाद आपलं.
1: सर, आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत. हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना आपण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
2: माझा जो प्रवास आहे, म्हणजे माझा जो पिंड आहे, तो मूळचा कवितेचा आहे. पण जे आता सांगितले ते पाच कविता संग्रह प्रकाशित पण झालेले आहेत. यात मूळता प्रेम आणि निसर्ग या दोन भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत. परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे. दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले. यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे. यात आणखी नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे संग्रह वाचताना माझ्या एक लक्षात आलं, पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
1: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून, ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
2: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. तसं मी याआधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं. परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपला जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो, म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
1: बरं, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होता जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
2: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठ राखण म्हणजे ब्लर लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही अर्धा पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले. तर मी सांगितलं, सर मी जो नैसर्गिक आपली लय आहे त्या लयीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारण त्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ते सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचे इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी

0: वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, ह्या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
1: हे काव्यसंग्रह मूळतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्यसंग्रह आहे त्यातली एक कविता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी BA BCOM आणि BSCच्या द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे. आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
0: नक्की.
1: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला. होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले. त्या दिवसानंतर कैक ऊन पावसाळे आले गेले. चांदई फुलले हसले बाबळ फुलोऱ्यात अडकले. मातर पुन्हा कुणी न थांबून धावले न हरकून मागले. मातर पुन्हा कुणी न थांबून धावले न हरकून मागले. चांद तसेच मावळले, चांद तसेच मावळले.
0: वा, खूप सुंदर. सर, यासोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने. साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं. दिवाळी अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल, कविता असेल, एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो. तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो. आपण याबद्दल काय सांगाल?
1: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. मला आठवतं मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन, त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो, घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती. नुसती दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती. तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं. कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनंही व्यक्त होतो, त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात. पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपल्या काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो.
0: खरंय. सर, आता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा. आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
1: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे. आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे, कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे. त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल, कोणी प्रेरणा घेईल, अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे.
0: खरे. सर, मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल.
1: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे, त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे. तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो. तुझ्या आठवणी वेळू, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा.
0: वा.
1: एक शेवटची यातली कविता सांगतो. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज अन उमरलेलं फूल माझं हसू. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज अन उमरलेलं फूल माझं हसू. त्यावेळी मी बावरलेलो, त्यावेळी मी बावरलेलो, तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो, काल स्वप्नात मी दयाळ झालेलो.
0: खूप सुंदर. सर, सर, चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात. ह्याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे, एक घट्ट पकड आहे,

0: माहिती आपण कशी पकडून ठेवता?
1: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं, ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो, ते समाधान खूप मोठं असतं. आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो. एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं, त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात त्या पद्धतीने करू शकतो. आज लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो. यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत. त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहे त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं. आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत. त्यांचे देखील मला सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला, म्हणजे आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी, आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील, म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात ते अभिप्राय देखील आपल्याला कथालेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
0: त्यामुळे सातत्याने राखला जातो.
1: हो तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
0: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्याबद्दल काय सांगाल?
1: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरबाई पात्र आहे. म्हणजे हा एक होतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचने ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जे भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातून, म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं, एकूण 6-7 कथा आहेत, त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी, त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झटपट आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
0: बर, आता आपण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील 4 काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला, मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो, ह्याबद्दल काय सांगाल? आपण अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
1: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही. कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण त्या अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत, म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द, त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही. त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरंतर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
0: बरं, एक आव्हानात्मक काम असतं.
1: हो,
0: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात, तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
1: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने. म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरबाईन मुलांसाठी लिहित आहे तर किशोरबाईन मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केलेली आहे आपण पुढे गेलेलो आहोत. परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे. परंतु किशोरवयीन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
0: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथा संग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
1: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचं एक भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं. ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर बी खूप झाडं होती, लिंब, वड, कवट, आंबा, बाबळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही तितकी. त्यात चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी. हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एक तर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत. पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळीची बी झाडी होती पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रानचिंच चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे, चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस अखेरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना, साधं काळं कुत्र बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे. पर ग्राउंडवर जायची हिंमत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग. इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
0: वा, खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर, आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
1: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो. कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींची भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
0: वा, खूप सुंदर. सर, आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे. लेखनशैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे, जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
0: सर, जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. पहाड़।

0: बारी हलदरीतून, पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड, सरते शेवटी मला जंगलच भेटतं, सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर, जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही, तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एखाद दुसरा शब्द, एखाद दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित जावं. लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावं असं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर, आज आपण इथे आलात, आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात यो हीच प्रार्थना करून आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आता वेळ झाली आहे गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरे संसार संसार चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

यानंतर आपण ऐकणार आहात आपली माणसं चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, राजेश मुजुमदार यांनी यांचं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, यापुढील गीत आहे एक गाव बारा भानगडी चित्रपटातलं. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं तुझ्या वाचून कर्मेना चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं गीत.

दुनियादारी चित्रपटातलं आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं, मंदार चोळकर यांचं अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता ऐकूया.

अशी ही बनवाबनवी चित्रपटातलं शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातलं सुरेश पाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

आणि या गीताबरोबरच गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. 3 वाजतायत पहाटेचे, वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केलेली आहे मीना खडीकर यांनी.

शोभा गुलटू यांच्या स्वरामध्ये उमाकांत काडेकर यांची रचना आपण ऐकत होतात. संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. आपण ऐकत आहात भावधारा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता यानंतरचं गीत साधना सरगम यांच्या स्वरामध्ये नीला सत्यनारायण यांची ही रचना आहे. संगीतबद्ध केली आहे नीला आकाश यांनी.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये गीत आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं असलेलं हे गीत ऐकलं. आता यानंतर कृष्णा कल्ले यांच्या स्वरामध्ये ऐकूया. गुरुनाथ शेणॉई यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खडे यांनी.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आता वेळ झालेली आहे मिश्र संगीताची. सुरुवातीला ऐकूया

आताच आपण ऐकलं शंकर महादेवन यांच्या आवाजातील पंडित जितेंद्र अभिषेक यांनी संगीतबद्ध केलेलं पुरुषोत्तम डारवेकर यांचं गीत. आता ऐकूया आरती अंकलेकर टिकेकर यांच्या आवाजातील अजय अतुल समीर यांनी संगीतबद्ध केलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम मिश्र संगीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: किसी और से नहीं, वह खुद से लड़ रहा है. नशे का वह दोस्त जो बन रहा है स्टॉप ड्रग्स. नशा चाहे जैसा हो, होता है ये बेकार. शरीर तोड़ता, बीमारी लाता, कर देता लाचार. ध्यान रहे, बच्चों और युवाओं को सुनना उनके स्वास्थ्य और सुरक्षा की मदद में पहला कदम.
2: कल से रेडियो वरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ.
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर.
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आले.
2: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
3: हा हा हा, हे बघ, मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
4: कृषीवाणी.
5: कृषी, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
4: अवश्य ऐका.
5: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10
4: कृषीवाणी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी आधार.

श्रोते हो, हे प्रसन्न सूर आणि पाठोपाठ येणारे तरल ललित लेख पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. होय, ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय. वेळ तीच, दररोज सकाळी 7 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवर आणि मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके.

0: आरोग्याची काळजी, शरीराची देखभाल,
1: सामाजिक सुरक्षितता, देशाचा विकास,
0: तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपल्या घरात.
1: चला तर घडवूया स्वस्थ भारत अवघ्या विश्वात.
0: प्रत्येक वयोगटाचा आरोग्य विषयक आपला कार्यक्रम स्वस्थ भारत, कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वस्थ भारत. तेव्हा अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:05 फक्त आपल्या अस्मिता वाहिनीवर.

आपण ऐकत आहात AR मराठी DTS उपग्रह वाहिनी. आता वेळ झालेली आहे नाद ब्रह्म या अंतर्गत या शास्त्रीय संगीताशिवाय कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शास्त्रीय वादन. कलाकार आहेत हर्ष नारायण. त्यांच्या सारंगी वादनात आपण ऐकणार आहात राग बैरागी. मध्यलयीची गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूया शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात हर्ष नारायण यांच्या सारंगी वादनात राग बैरागी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हर्ष नारायण यांच्या सारंगी वादनात आपण ऐकत होतात राग बैरागी. त्यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. AIR मराठी द्वितीय उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. आता यानंतर नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकणार आहात कौस्तुभ गांगुली यांच्या गायनात राग नटभैरव. हार्मोनियम साथ जयंत फडके, तबला साथ राजेंद्र अंतरकर. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे, तराणा 1 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत पिनकनधर शंकरा तसंच रतन जाडी. ऐकूया कौस्तुभ गांगुली यांच्या गायनात राग नटभैरव.

0: नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकत होतात कौस्तुभ गांगुली यांच्या गायनात राग नटभैरव। विलंबित बंदिश एक तालात निबद्ध होती, द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध होती, तराळा एक तालात होता। बंदिशीचे बोल होते पिनाकधर शंकरा आणि रतन जाडी। हार्मोनियम साथ जयंत फडके, तबला साथ राजेंद्र अंतरकर। AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात।
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।

0: कृषी वाणी,
1: कृषी पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
0: अवश्य ऐका
1: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला
0: कृषी वाणी।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे
3: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नु कपूर के साथ
4: दिल दीवाने गाता जा धुन में
3: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां
5: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां
6: इसे प्यार हो गया
5: अभी देखना न भूलें सिर्फ डीडी नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर
3: प्रतिदिन दोपहर 1 बजे डीडी नेशनल पर
7: पहाटे से 5 वाजतात वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवातीला ऐकूया सून माझी सावित्री या चित्रपटातलं वाणी जयराम यांच्या स्वरातलं गीत जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी

जयवंत कुलकर्णी आणि सहगायकांच्या स्वरामध्ये ढगाला लागली कळ या चित्रपटातलं हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द होते आणि संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. आता यानंतर ऐकूया रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरामधलं तू तिथे मी या चित्रपटातलं हे गीत आहे. विजय कुवळेकर यांचे हे शब्द आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

कृष्णा कल्ले यांच्या स्वरामध्ये पडछाया या चित्रपटातलं हे गीत, गदी माडगुळकर यांचे शब्द आणि दत्ता डावजेकर यांचे हे संगीत होतं. श्रोतहो, एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://twiceawards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. लक्षात घ्या, भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागाकडनं मागवण्यात येणाऱ्या प्रस्तावासंदर्भातलं हे निवेदन आहे. आता यानंतर ऐकूया गीतबहार अंतर्गत पुढचं गीत आहे. शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांचे स्वर, सुधीर मोघे यांचे शब्द आणि संगीत, मीना मंगेशकर.

मुरली मल्हारी रायाची या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले आणि सहगायकांच्या स्वरामध्ये. जगदीश खेबुळकर यांचे हे शब्द संगीतबद्ध केले होते प्रभाकर जोग यांनी. आता यानंतरचं गीत महानंदा या चित्रपटातलं, उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, तसंच सहगायक आहेत राणी वर्मा, रंजना पेठे, शांता शेळके यांचे हे शब्द संगीतबद्ध केले आहेत हृदयनाथ मंगेशकर यांनी.

आणि या गीताबरोबरच सुभगम गीतांचा कार्यक्रम गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केलेला आहे श्रीनिवास जोशी यांनी.